जय रघुवीर समर्थ। मुंगीपासून मोठी होत जाणारी लहान मोठी शरीर चढती वाढती असतात। अभ्यास केला तर त्याची माहिती मिळू शकते। नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग, एक चांगलं एक वाईट किती म्हणून सांगायचं। काही सुंदर असतात काही कठोर असतात अशी शरीर जगदीश्वराने निर्माण केलेली आहेत। काही सुवर्णासारखी देदीप्यमान शरीर असतात। शरीराचा भेद, आहाराचा भेद, वाचेचा भेद, गुणाचा भेद, अंतरामध्ये मात्र अंतरात्मा एकच वास करतो। काही त्रासदायक, काही पाहिल्यावर कौतुकास्पद, काही अमूल्य असं सृष्टीमधले जीव वाटतात। असं सगळं पाहिल्यावर असा प्राणी कोण आहे तो आपल्या पुरतं किंचितही जाणून राहत नाही। वसुंधरा ही नवखंडांची आहे, तिला सप्तसागरांचा वेढा आहे। त्या ब्रह्मांडाबाहेरची जी निरा म्हणजे निराळं विश्व आहे ते कोण पाहतं? त्या निरामध्ये जीव असतात, पाहिले तर असंख्य जीव आहेत। त्या विशाल जीवांची स्थिती कोणाला माहिती आहे? जिथं पाणी आहे तिथे जीव आहे हा उत्पत्तीचा स्वभाव आहे हे मत सगळ्यांना मान्य आहे। पृथ्वीच्या गर्भामध्ये नाना प्रकारचं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये शरीर आहेत, लहान थोर असे जीव आहेत हे कोणाला माहिती आहे? काही प्राणी अंतरिक्षामध्ये असतात, ते देखील डोळ्यांना दिसत नाहीत। पंख फुटल्यावर ते वरच्यावर उडून जातात। अशा प्रकारचे खेचर, भूचर, वनचर आणि जलचर 84 लक्ष योनीचे प्रकार आहेत ते कोणाला माहिती आहेत? उष्ण तेज वेगळं करून जिथे जीव योनी आहेत, कल्पनेपासून ते प्राणी तयार होतात की काय ते कोणाला माहिती आहे? एका नाना सामर्थ्यामुळे निर्माण झाले, काही इच्छेपासून झाले, काही शब्दांमुळे श्वापदांच्या देहात आले, काही देह जादूगिरीमुळे झाले, काही राक्षसी देह, काही देवतांचे देह, असे नाना प्रकारचे देह झाले आहेत। काही क्रोधापासून झाले, काही तपापासून जन्माला आले, काही उशापामुळे पूर्वीच्या देहात आले। असं भगवंताचं जे कर्ण आहे ते किती म्हणून सांगायचं? विचित्र अशा मायेच्या गुणामुळे सगळं होत जातं। ही नाना अवघड करणी केलेली आहे ती कोणी पाहिली नाही ना ऐकली नाही। ही विचित्र कला समजून घेतली पाहिजे। त्याच्यातलं थोडं बहुत समजलं, पोटापुरती विद्या शिकलं तरी देखील हे प्राणी मी शहाणा, मी जाणकार म्हणून उगाच गर्व करीत राहतात। अंतरात्मा हे एकच ज्ञानी आहे, सर्वांमध्ये तोच सर्वात्मा आहे। त्याचा महिमा समजण्यासाठी बुद्धी काही नसते। पंचमहाभूते, अहंकार आणि महत्तत्व या 7 विष्णूचं ब्रह्मांड आहे। त्या 7 विषयांचा पिंड आहे। त्या पिंडामध्ये उदंड प्राणी आहेत। अरे आपल्या देहातीलच कळत नाही, मग बाहेरचं सर्व कसं काय आपल्याला समजणार? अल्पज्ञानामुळे लोक उतावळे होतात आणि रेणू इतके क्षुद्र प्राणी आणि त्यांचे आम्ही विराट पुरुष। त्यांच्या तुलनेत आमचं आयुष्य उदंड आहे। त्यांचे नियम, त्यांच्या रीती, त्यांचे दंडक, त्यांचे अनेक नियम असतील त्याचं कौतुक आहे। परमेश्वराची करणी धन्य आहे, तिचं मनाला अनुमान करता येत नाही। उगाचच अहंकार रूपी पापिणी वेळ घालते। माणसाने अहंकार सोडून वावरावं। पाहिलं तर माणसाचं जीवन थोडं आहे, माणसाचं आयुष्य त्याच्याकडे थोडं आहे। थोडं जीवन क्षणभंगूर काय आहे? गर्व करतात, रडायला येतं, सगळं शरीर पडायला वेळ लागत नाही। घाणेरड्या ठिकाणी जन्माला आले आणि घाणेरड्या रसामध्ये वाढले आणि त्यालाच ते थोर कोणत्या हिशेबाने म्हणतात? घाणेरडे आणि क्षणभंगूर, अखंड व्यथा आणि चिंता दूर, आणि लोक त्याला उगाचपणे थोर असं वेडीपणाने म्हणतात। काया आणि माया 2 दिवसांची आहे। जन्म आणि मृत्यू समय सगळं अस्वच्छपणा आहे। वस्त्राधिकांनी देहाला नटवून उगीच मोठेपणा दाखवतात। झाकलं तरी दुर्गुण उडे पडतातच, दुर्गंधी सुटते, जिकडे तिकडे अपकीर्ती होते। जो कोणी विवेकाने वागतो, विचारपूर्वक राहतो तो धन्य आहे। म्हणून उगीच कशासाठी भांडण करायचं? अहंकाराची गुंडगिरी मोडून काढा, विचारपूर्वक देवाचा शोध घ्या। हे उत्तमातील उत्तम आहे असा उपदेश समर्थ करीत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती त्या विहिरीमध्ये. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असं तो मुलगा म्हणू लागला. त्याच्यावर तिथं होता तो एक मनुष्य त्याला म्हणाला, अरे बाळा तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथं आला. त्यानंही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापानं धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नाही, चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुनं सांगितलं लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल असं म्हणून त्याच्या पाठीला लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही, असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं असं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरु वचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथं गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमीच मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानानं निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 28, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा, या लेखाचा पुढील भाग. शिकागोच्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये ऐटबाज निळ्या सुटांच्या आणि चॉकलेटी बुटांच्या साहेबी थाटांच्या लाल गोबऱ्या विद्वानांमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या भगव्या फेट्याने, भगव्या लुंगी आणि सदऱ्याने बर्फाला आग लावावी तसे केले. कशाच्या जोरावर? मित्रांनो, वाचन चिंतनाच्या, शरीर साधनेच्या, समृद्ध चारित्र्याच्या रसायनाने तयार झालेल्या व्यक्तिमत्वाच्या बळावर. थोरांची व्याख्यानं ऐकणं, त्यांच्या ज्ञानाच्या पणत्या आपल्या हृदयामध्ये तेवत्या करणं, जगाला आपल्या ज्ञानाने संमोहित करणाऱ्या लेखकांची पुस्तक वाचणं, आधी आपले गाव, नंतर जिल्हा, नंतर राज्य, देश, परदेश धुंडाळत आपले नेत्र समृद्ध करणं, हे सर्व आपले व्यक्तिमत्व ऐश्वर्यशाली करणारी साधनेच आहेत. एखाद्या चिंपांजी माकडाला रंगीत सफारी घातला, त्यावर चार्ली अत्तर उडवले, तर आपण त्याला अध्यक्षस्थानी सभेमध्ये बसवू का? नाही ना. अहो, कपड्यात कोण आहे हे महत्त्वाचं आहे. बालमित्रांनो, शुभ्र, स्वच्छ, नीटनेटका पोशाख तुमचे व्यक्तिमत्व खुलविलच, पण आत आरोग्यसंपन्न शरीर हवं. बरं नसल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर शरीर सुदृढ करणाऱ्या औषधांची यादी लिहून देतात, पण त्या यादीत कधीच न घ्यावे लागणारे औषध हे कधी नसतंच, आणि ते म्हणजे व्यायाम. आता शरीर एखाद्या लवचिक वेताच्या छडीसारखे आहे, त्याला आताच डौलदार आकार दिला पाहिजे. अहो, मडके घडविण्यापूर्वी कुंभारसुद्धा माती तुडवतो ना, चांगली मऊ करतो, तेव्हाच त्याला आकार येतो. शरीराला घाट देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय, आणि मनाच्या व्यायामशाळा म्हणजे वाचनालय आहे. व्यायामशाळा आणि वाचनालय हातात हात गुंपून चालली तर जशी दिसेल तसे तुम्ही दिसायला हवे. शरीराच्या तेजाची गंगा आणि मनाच्या पावित्र्याची यमुना यांचा प्रतिसंगम म्हणजेच व्यक्तिमत्व होय. वाचताना काही मुलं म्हणतील, अहो सगळ्यांनाच असं वेगळं, लाखातलं एक होता येईल का? तुम्ही फक्त मोठी उदाहरणं देता, तेवढी झेप आम्हाला झेपेल का? पण मी म्हणतो, आपले पंख चिमणीचे की गरुडाचे हे आकाशाला ठरवू द्या ना. उडणाऱ्या चिमण्या गरुड ठरतील, तर न उडणारे गरुड हे चिमण्या ठरतील. मोहरी एवढ्या बीजात आकाशाला स्पर्श करणारा एखादा वटवृक्ष घडी करून ठेवलेला असावा, तसे आपल्या येवल्याच्या प्राणात उद्याचे आफाटपणे दडलेले असते. खूप विकसित होण्याची सारी शक्यता आपल्या आतच असते. खिडकी उघडल्यावर जो प्रकाश येतो तो काय कुठून बाहेरून कोणी घागरेने ओतो का? नाही ना. अहो, तो बाहेरच असतो, आपण खिडकीच उघडत नाही. आपल्या खिडक्या मिटलेल्या असतात हे आधी आपण समजून घ्यायला हवं, आणि मग त्या एक एक करून उघडायला हव्यात. बघा, तुमचं अनोळखी घर नव्या ओळखीने समोर येईल. एरवी न धावणारे आपण वाघ मागे लागला तरी किती वेगाने धावू, हे धावणे कुठे दडले होते का? आपल्यातच होते ना. मग ती शक्ती संकटे यायच्या आधीच ओळखली तर? मित्रांनो, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जगाच्या पाठीवर कुठेही पहा, भाषा, प्रांत, रंगरूप, संस्कृती, निसर्ग या गोष्टींमध्ये भेद आणि वैविध्य नक्कीच आढळतं. पण स्त्री म्हटलं की एक गोष्ट, एक वैशिष्ट्य मात्र अगदी निरपवाद आढळतं. ते म्हणजे अशक्य हा शब्द तिच्या शब्दकोशात कुठंच आढळत नाही. मग ते क्षेत्र बुद्धिमत्तेचं असो की रणांगणाचं, विषय कौटुंबिक असो की सामाजिक, राजकीय असो नाही तर संशोधनाचा, अगदी वैदिक काळापासून आजच्या 21व्या शतकातल्या सौदामिनी समर्पितांचा आजवर आपण परिचय करून घेतला. आणि मला वाटतं स्त्री जीवनाच्या इतिहासाच्या या मागोव्यात ही गोष्ट आपल्या मनात अगदी पक्की ठसली आहे, नाही का? खरं तर मित्रमैत्रिणींनो, आपण अगदी रोजच्या जीवनातही अगदी सामान्य गृहिणीचंही हे कर्तृत्व मान्य करतोच की संसार रथाचं दुसरं चाक म्हणून तिला गौरवतो. मग जेव्हा पुरुष सत्ता क्षेत्रात स्वकर्तृत्वानं अवकाशयान, विमान, नौका, अवजड वाहनांचं सारथ्य ती करते, तेव्हा ती नक्कीच एखाद्या सौदामिनीसारखी तळपते. स्त्री म्हणून अशक्य हा शब्दच तिच्या बाबतीत अशक्य ठरवते. अशीच एक सौदामिनी समर्पिता सुरेखा यादव, भारतातलीच नाही तर आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक, जिनं या क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल टाकून भारतीय स्त्री जीवनाच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल देऊन एक नवा मार्ग दाखवला. साताऱ्याचे रामचंद्र आणि सोनाबाई भोसले हे शेतकरी कुटुंब, त्यांना 5 मुलं, सुरेखा ही सगळ्यात मोठी. 2 सप्टेंबर 1965 तिचा जन्म झाला. बालपण आणि शिक्षण साताऱ्याचंच झालं. सुरेखाचं सेंट पॉलमध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण संपलं आणि मग तिनं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं ते कराड इथल्या सरकारी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमधनं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा डिप्लोमा तिने मिळवला. खरं तर शिक्षण संपल्यावर पुढील आयुष्यात अध्यापनाचं कार्य करायचं, गणित हा विषय घेऊन पदवी मिळवायची आणि BED करून शिक्षण पेशाला आपलं आयुष्य वाहून घ्यायचं हे खरं तर तिचं स्वप्न होतं. पण नियतीने मात्र वेगळंच क्षेत्र तिच्यासाठी निश्चित केलं होतं. घरातली मोठी मुलगी, मग नोकरीला प्राधान्य आलंच. रेल्वेसाठी असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी तिनं फॉर्म भरला. परीक्षा हॉलमध्ये सुरेखा ही एकमेव मुलगी होती, बाकी सगळे मुलगे. लेखी परीक्षा, मुलाखतींचे टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतर 6 महिन्यांसाठी कल्याण इथल्या सहाय्यक चालक प्रशिक्षण केंद्रात त्यांचं शिक्षण सुरू झालं. 6 महिन्यानंतर 1989 मालगाडीचं सारथ्य व्यवस्थितपणे हाताळल्यानंतर मग मात्र यशाची एक एक स्थानकं मागे टाकत 2 रुळांवर धावणाऱ्या सुरेखा यांनी लक्षणीय प्रवास केला तो असा. मालगाडी सहाय्यक चालक म्हणून सुरू झालेला हा रेल्वे रुळावरचा सारथ्य प्रवास मग यशाची एक एक स्थानकं मागे टाकत वेगाने सुरू झाला. एक्सप्रेस गाडी, मेल गाड्या, पश्चिम घाटातील अवघड वळणं, बोगदे हे सगळं पार करत डेक्कन क्वीनचं यशस्वी सारथ्यही त्यांनी केलं. पहिल्या महिला स्पेशल मुंबई उपनगरीय गाडीच्या त्या पहिल्या महिला रेल्वे चालक.
अहो भारतीयच नाही तर आशिया खंडातल्या पहिला महिला लोको पायलट। यापुढचे कर्तृत्वाचे स्टेशन त्यांनी गाठले ते वंदे भारत या चकित करणाऱ्या गाडीचे चालकत्व निभावून। भारतातील सर्वात वेगवान रेल्वे ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणारी। 2023 पर्यंत या गाडीच्या पुरुषी चालक क्षेत्रात 11 फेब्रुवारी 2023ला सुरेखा यांनी पाऊल टाकलं आणि स्त्री कर्तृत्वाच्या इतिहासात एक नवा ठसठशीत ठसा उमटवला। सोलापूरहून निघालेल्या सुरेखा यांच्या वंदे भारतने शिवाजी टर्मिन्समध्ये वेळेआधी 10 मिनिटच प्रवेश केला। रेल्वे खातं प्रवासी यांनी मग सुरेखा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। मित्रमैत्रिणींनो, हा सुरेखा यांचा व्यक्तिगत गौरव नव्हता, तर मला वाटतं त्यांच्या रूपाने स्त्रीत्वाच्या कर्तृत्वाचा हा गौरव होता। हे यश मिळवून सुरेखा यांनी स्त्रियांसाठी अशक्य ते शक्य करण्याचं प्रात्यक्षिकच दाखवलं म्हणा ना। ज्या सौदामिनीसारख्या तेजाने त्या या क्षेत्रात तळपल्या, त्याहूनही काकणभर अधिकच आपल्या समर्पण भावनेने रेल्वे खात्याशी त्यांचं नातं जडलं, ते तब्बल 3 दशकांचं। या काळात सहाय्यक ते मुख्य चालक म्हणून काम करताना कल्याण इथल्या मोटरमन प्रशिक्षण केंद्रात भावी मोटरमनना प्रशिक्षितही केलं त्यांनी। या त्यांच्या समर्पित कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला तो अनेक पुरस्कारांनी। जिजाऊ पुरस्कार, हिरकणी, प्रेरणा, वुमन अचीवर्स, RWCC हा सर्वश्रेष्ठ महिलेला दिला जाणारा मानाचा सन्मान, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं। 2011 भारतीय प्रथम लोको पायलट GM पुरस्कार आणि पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीचं निमंत्रण हे गौरव प्रसंग म्हणजे सुरेखा यांच्या यशातले शिरपेचच म्हणायला हवेत। अर्थात स्त्री असो की पुरुष, कुणाही व्यक्तीची ध्येयाची कार्याची वाट सोपी होते ती त्यांच्या कुटुंबाच्या जीवनातील जोडीदाराच्या भक्कम पाठिंब्यामुळेच। सुरेखाही ह्याला अपवाद नाही। कुटुंबातील सर्वजण आणि आपले जीवनसाथी पोलीस इन्स्पेक्टर शंकर यादव यांच्या समंजस आणि भक्कम सहाय्यानेच हा जीवन प्रवास शक्य झाला असं मनमोकळेपणाने त्या आपल्या मनोगतात सांगतात। पुढे त्या म्हणतात, हे चालकत्व म्हणजे हजारो जीवांच्या जबाबदारीचं काम करताना मनावर विलक्षण ताण तर असतोच, अनपेक्षित घटनांची शक्यता नाकारता येत नाही। त्यातही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन ही एक स्त्री गाडी चालवतीये हा, पण दृढ निश्चय, आत्मविश्वास, कामाची तळमळ असली ना की सर्व साधतं। लिंग विचार मग नगण्य ठरतो। म्हणूनच आज 50च्यापेक्षाही अधिक महिला या क्षेत्रात आहेत। उद्याही प्रेरणा घेऊन हम भी कुछ कम नाही हे सिद्ध करणाऱ्या अनेक जणी या रुळाच्या वाटेवरच्या वाट सुरू होतील आणि ही वाट स्त्रियांसाठी एक रुळलेली वाट होईल, असा मनोदय व्यक्त करतात सुरेखा। मित्रमैत्रिणींनो, सुरेखा या सौदामिनीनं व्यक्त केलेलं हे भविष्य उद्याचं नक्कीच वास्तव असेल, नाही का? हो, आणि हा विश्वास आपल्यालाही आहेच की त्यासाठीच या नव्या प्रवासवाटेच्या
या सौदामिनी समर्पितेसाठी आदरपूर्वक शुभेच्छा देऊन आपण तिला बाई म्हणूया. पुन्हा भेटूया मित्रमैत्रिणींनो. हो, पण यावेळी मात्र अशाच एका नव्या सौदामिनी समर्पितेला असं मात्र मी म्हणणार नाही. हां, गेलं वर्षभर मित्रमैत्रिणींनो आपला हा सौदामिनी समर्पितांच्या परिचयाचा प्रवास आज शेवटच्या स्थानकावर पोचलाय. वैदिक काळापासून रामायण महाभारत काळ, मध्ययुगीन काळ, मोगल ब्रिटिश पारतंत्र्याचा काळ, इथपासून तो अगदी 21व्या शतकातल्या विविध विषय क्षेत्रातल्या भारत भूमीतील काही अपरिचित तर काही अल्पपरिचित अशा 51 सौदामिनींचा परिचय आपण करून घेतला. अर्थात तुमच्या प्रतिसादानं आणि रेडिओ विश्वासच्या सहयोगाने हे शक्य झालं याची मला मनोमन जाणीव आहे, मनामध्ये कृतज्ञता आहे. सौदामिनी समर्पितांच्या प्रेरणादायी आठवणी आपण ह्या मालिकेतून उजळल्या मित्रमैत्रिणींनो, त्या जपूया, त्यापासून प्रेरणा घेऊया आणि सौदामिनी मालिकेला निरोप देऊया. हो, पण पुन्हा भेटूया, पण नव्या विषयासह नव्या संवादातून.

नमस्कार, मी मोना कारकानीस सिंगापुरीतून बोलत आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. सध्या आपल्याला माहिती आहे आपण गोवा इथेच भ्रमंती करत आहोत. आज आपण पालोलेम बीच ह्या गोव्याच्या दक्षिण भागात असलेल्या अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य बीचला भेट देऊया. आता हा समुद्र किनारा, ज्याला हल्ली आपण मराठीत बीच म्हणतो, खास करून त्याच्या अर्धचंद्राकृती आकारासाठी ओळखला जातो. इथे आल्यावर आपल्याला जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते या गाण्याची आठवण होऊ शकते. तर इथे कोणाची वाट पाहायची असली तरीही हे नितांत सुंदर ठिकाण आहे. थोडे शांत, रिलॅक्सिंग असं गोवा अनुभवायचं असेल ना, तर हे उत्तम ठिकाण आहे. खरंच इथली शांतता, स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरण आपल्या मनाला भुरळ घालते. या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला काय दिसतं तर अनेक बीच हट्स आहेत, म्हणजे काय, त्या जावळांनी शाकारलेल्या झोपड्या आहेत. या झोपड्या पाहताना मला सहजच सुचलं की काय गंमत असते पहा, माणसाकडे पैसे नसले की तो मोठ्या घराची किंवा राजवाड्याची स्वप्न पाहतो आणि ते मिळालेला माणूस मात्र झोपडीत राहून अनोखा अनुभव चाखायला बघतो. शेवटी माणसाची प्रकृती

झोपड्यांमध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे यावं, कारण सकाळी डोळे उघडताच समोर समुद्र आणि इथे मला व्हिएतनामच्या दनांग इथल्या समुद्राची हटकून आठवण येते. स्वच्छ समुद्र, चमकती रुपेरी वाळू, आहा हा, अगदी इथून पायच हलत नाही आपला. पण आता आपल्याला आणखी काही ठिकाणी जायचं आहे, कुठे तर बोट राईड्स, डॉल्फिन स्पॉटिंग अशा या नवीन गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळतात. स्थानिक बोटवाल्यांकडून डॉल्फिन स्पॉटिंग टूर मिळू शकते. म्हणजे काय असतं तर बोट करायची आणि ती लोक आपल्याला दूरवर समुद्रात घेऊन जातात जिथे डॉल्फिन असतात, आणि ते डॉल्फिन इतके मजेशीरपणे आपल्या जवळ येतात, उड्या मारतात, की त्यांना बघून खूप आनंद मिळतो. आणि डॉल्फिन हा अतिशय हुशार प्राणी आहे, तर ही बोट राईड तुम्ही जरूर घेऊ शकता, किंवा इतरही अनेक प्रकारच्या बोट राईड्स आहेत. आणखी काय बघाल तर जवळच बटरफ्लाय बीच आहे, हनीमून आयलंड आहे. आता अर्थातच तुमचा मूड काय आहे याला याच्यावर इथे जाता येते. अलीकडे योग, मेडिटेशन आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी इथे योगा क्लासेसही आहेत, आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे आणि वेलनेस रिट्रीटसुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोटपूजा तर करायलाच हवी, मग चला तर कॅफे आणि सी फूड स्टॉल्स तर आहेतच. इथलं जेवण चांगलं असतं, हायजिनिक म्हणाल तर ते माहीत नाही मला, पण ते म्हणतात ह्याला की स्वच्छता बाळगली जाते, हायजिनिक आहे, पण चविष्ट तर नक्कीच असतं. याशिवाय पाश्चिमात्य इंटरनॅशनल मेनू असणारी किचन देखील इथे आहेत. थोडक्यात काय तर भूक लागली तर आपल्या जिभेचे चोचले पुरवायला आणि पोटाचं समाधान करायला आपलं इथे कुठेही अडत नाही. आता इथे कधी जावं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी ह्या महिन्यात इथलं हवामान उत्तम असतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे समुद्र शांत असतो. त्याच्यानंतर मे जून नंतर पावसाळा सुरू होतो. शिवाय आता यावर्षीसारखा अवेळी पाऊस आला तर समुद्र उसळू शकतो, मग अशा वेळेस पर्यटकांची पंचाईत होऊ शकते. याशिवाय बऱ्याच झोपड्या बंद ठेवतात, कारण पावसाच्या माऱ्यापुढे या झोपड्या टिकत नाहीत आणि प्रवाशांचे हाल होऊ शकतात. तर त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये, या कुठल्याही महिन्यामध्ये आपण इथे येऊ शकता. आता कसं याल तर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याला आपण दाबोलीम, या स्थळापासून हे सुमारे 60 ते 65 किलोमीटर आहे. हा बीच जो आहे समुद्रकिनारा, तो साधारण 60 ते 65 किलोमीटर आहे दाबोलीम एअरपोर्टपासून. पहिल्या भागात मी तुम्हाला गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टविषयी काही माहिती सांगितली होती, तर तो भाग तुम्ही कधी जमलं तर पुन्हा ऐकू शकता. आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर मडगाव रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 40 मिनिटांच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. तर मंडळी थोडक्यात काय तर गर्दीने भरलेला धसमुसळा गोवा आपल्याला नको असेल, शांतता हवी असेल, तर पालोलेम हे हवं असलेलं शांततेचं ठिकाण आहे. आणि इथे आपण स्वतःच्या शांततेसाठी जातो, पण आपली मजा झाली की दुसऱ्यांनी पण तेवढीच मजा घ्यावी यासाठी इथली शांतता टिकवून ठेवा, त्याचा चांगला लाभ घ्या आणि खूप मज्जा करा. पुढील वेळी आपण अगवाडा किल्ला पाहायला जाणार आहोत. आधी पाणी बघितलं, त्याच्यानंतर जमिनीवर किल्ले पाहून आपण काय शिकतो याचा विचार करून ठेवा मंडळी. आज आपण इथेच थांबूया. आता मी मोहना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढे भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार.

हेलो हेलो हेलो हेलो सुमती पवार मॅडम, सुमती आजी आली. हो, रविवार आला आहे की आपली भेट ठरलेली असते. बरं का मंडळी, मी आता माझ्या घराच्या खिडकीत बसले आणि माझ्यासमोर नारायण स्कूल आहे, इंग्लिश मिडियम स्कूल. खूप मोठी इंग्लिश मिडियम शाळा झाली आमच्या घरासमोर. आता तुम्हाला गंमत सांगते, मी 1983 साली आम्ही इथे राहायला आलो, पंपिंग स्टेशन रोडला. माझ्या घरासमोर फक्त मोठे टेकडी आणि त्याच्यावरती प्रचंड झाडी होती. बापरे, आम्ही राहायला आलो तेव्हा इथे वस्ती नव्हती. 83 आम्ही घर बांधलं आणि पाठीमागे गीतांजली सोसायटी आणि साईडला फक्त 1-2 बंगले होते. बापरे, घरासमोर एवढी झाडी होती, एवढी झाडी होती आणि उंचावर टेकडीवर होती. त्याच्यामुळे इतके पक्षी होते काय सांगू तुम्हाला. पक्ष्यांच्या टोळ्या म्हणा तुम्ही, झुंडचे झुंड, 2-3 प्रकारच्या चिमण्या होत्या. इतक्या छान बोलायच्या, असं काही कुई कुई कुई कुई कुई कुई, त्यांचा आवाज आले की मला जाग यायचे. हो, झाडी इतकी छान होती, सगळ्या प्रकारची झाडं होती. वारा आला की मस्त डोलायची, इतकं की माझ्या घराची दारंसुद्धा खुळखुळू वाजायची. थोडीशी भीती वाटायची मला, कारण वस्तीच नव्हती ना फारशी. पण झाडी म्हणाला, बापरे फारच सुंदर. त्यात मग आम्ही दारासमोर गुलमोहर लावले होते मोठमोठे, अजून पण आहेत. तर 1-2 गेले, एक आहे आता मोठा आहे, दारासमोरच आहे. महापालिकेने काही झाडं लावलेली आहेत. आणि समोरची झाडी तर इतकी मनमोहक होती की काय सांगू तुम्हाला. गवत तर होतच होतं, पण त्या टेकडीवरती त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आणि डुकरंसुद्धा राहत होते. त्यांचाही आवाज यायचा मला. भारद्वाज होते, नंतर साळुंक्या होत्या, छोट्या चिमण्या होत्या, बुलबुल होते, शिंपी पक्षी होता, काय सांगू तुम्हाला. भारद्वाजसुद्धा इतके छान बोलायचे, एकमेकांना साध घालायचे. आमच्या घराजवळ मोठं नारळाचं झाड आहे, त्याच्यावरती भारद्वाजाचं घरटं होतं. आता बघा, आमच्या शेजारी पण बिल्डिंग झाली, ते नारळाचं झाड पण तोडलं गेलं आणि भारद्वाजही उडून गेले. पलीकडे राम मंदिर आहे, तिथे झाडी आहे आणि मध्ये मोठं नारायण स्कूल उभं राहिलेलं आहे. जिथे टेकडी होती ना, ते सगळी टेकडी साफ झाली, सपाट झाली आणि मोठं स्कूल झालं. आता स्कूल झालं ही गोष्ट चांगली आहे, पण जेवढी जंगल झाडी तोडली गेली तेवढी आपण लावली का? नाही लावत आपण, आपण फक्त तोडतो. बांधकाम करायला हरकत नाही, करावंच लागतं. स्कूल आवश्यकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण ते स्कूल बांधताना जी झाडी आम्ही तोडून जंगल सपाट केलं, जिथे हजारो प्रकारचे पक्षी राहत होते, त्या पक्ष्यांचा निवारा गेला, पर्यावरणाचं नुकसान झालं, ऑक्सिजनचं नुकसान झालं, याकडे आमचं लक्ष नाही. इंग्लंडमध्ये मी जेव्हा 4 महिने राहिले तेव्हा बघितलं मी प्रचंड झाडे. मध्ये 1-2 एपिसोड तुम्हाला सांगितलं पण होतं, तिथे असताना मी जुलै ते नोव्हेंबर मी 4 महिने होते. इंग्लंडचे एपिसोड तुम्हाला 3-4 पाठवले मी तेव्हा. अहो, जंगलात आहे तर ते जंगलात सारखा पाऊस पडतो, कारण जंगल तोडतच नाही. ते आपली गाडी जाते ना जंगलाच्या खिटूनच जाते, कामापुरते झाडं फक्त तोडलेत त्यांनी. आणि जेव्हा ते एक झाड तोडतात तेव्हा ते 3 झाडं लावतात. डोंगराच्या कडेकडेने तुम्हाला अजूनही प्रचंड झाडी लावलेली, अशा नळ्या असतात बांबूच्या, त्या नळीच्या मध्ये त्यांनी झाडं लावलेली असतात. आम्ही फक्त झाडं तोडतो, लावत नाही. एक झाड तोडण्यापूर्वी 2 झाडं कमीत कमी लावली पाहिजेत, म्हणजे एक जगतं. नुसतं झाडं लावून चालत नाही बेटांनो, झाडं जोपासावी लागतात. झाडं वाढवणं सोपी गोष्ट नाही. इंग्लंडमध्ये रस्त्यानं जनावरं जात नाहीत, बकऱ्या मेंढ्या कुत्र्या जात नाहीत, गायी जात नाहीत, ते खात नाहीत. आपल्याकडे तोही धोका आहे. पक्षी जनावरात झाडं खाऊन जातात, रोपं खाऊन जातात. म्हणजे बघा, इंग्लंडमधले लोक झाडं प्रचंड प्रमाणात लावतात, म्हणून प्रचंड पाऊस दरवर्षी तिथे, कधीही पावसाचा तुटवडा नाही. दिवसातनं 3-3 सीझन बघायला मिळतात. थोड्या वेळात पाऊस पडतो, थोड्या वेळात ऊन पडतो, थोड्या वेळात थंडी वाजते. अगदी हिरवळ आणि हिरवळ आणि हिरवळ. तुम्ही नजर टाकाल तिकडे इंग्लंडमध्ये, तुम्हाला हिरवळ दिसेल. हिरवळीत लपलेली छान सुंदर अशी टुमदार शिस्तीत उभी राहिलेली गावं दिसतील. ओ, नियोजन काय म्हण असतं ते शिकावं ते या लोकांकडून.
आम्ही नियोजन फक्त मनात करतो, कागदावर करतो, प्रत्यक्षात शून्य. माझ्या घरासमोर शाळा झाली, मला आनंद आहे, पण टेकडीवरची एवढी झाडं गेली त्याचं काय, पक्ष्यांचा निवारा गेला त्याचं काय. मला आता भारद्वाज दिसत नाही, साळुंख्या दिसत नाही, चिमण्या दिसत नाही, बुलबुल दिसत नाही, कावळे दिसत नाही. या पक्ष्यांनी कुठं जावं, त्यांचे घरटे आम्ही उद्ध्वस्त करून टाकतो. आमचं घर उद्ध्वस्त केलेलं चालतं का आम्हाला? नाही चालत. मग नैसर्गिकपणे जो ज्यांचा निवारा आहे, झाडं आहेत, तिथे आनंदाने राहतात, डोलतात, घरटी बांधतात. अशा या पक्ष्यांचा निवारा उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? कोणी दिला? कोणीही दिलेला नाही. फक्त आपण ओरडतो पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण, बस. कृती मात्र शून्य. तुम्हाला असंसाठी सांगते मी की तुम्ही ह्या मी सांगितलेल्या गोष्ट नीट ऐका. जिथे जिथे झाडी तोडली जाईल, तिथे तिथे ती नव्याने कशी उभी राहील, याचा विचार आतापासून सुरू करा. हो, तुम्ही या भारत देशाचे भावी आधारस्तंभ आहात. हा भारत देश आपल्याला वाळूसारखा रखरखीत व्हायला नको आहे, इथली हिरवळ जायला नको आहे, पर्यावरण जायला नको आहे, ऑक्सिजन जायला नको आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आत्तापासून सिरियसली घेतल्या तरच आपलं रक्षण होऊ शकतं. एक झाड एक माणूस जगवतो, एक झाड एका माणसाला पोसतो. हो, फुलं फळं पानं मूळ खोड झाडाचा प्रत्येक अवयव, प्रत्येक अवयव उपयोगी आहे, औषधी आहे. वनौषधी झाडांपासून मिळतात. शेवग्याचं झाडाचा कण आणि कण शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. हे एक उदाहरण फक्त तुम्हाला दिले मी. असे हजारो झाडं आहेत की ज्याचा मानवी रक्ताशी, मानवी जीवनाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. ही झाडं माणसाचे अनेक प्रकारचे रोग दुरुस्त करतात. म्हणून प्राणवायू बरोबरच ही झाडं जोपासणं आमचं काम आहे, नव्हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर काळ आम्हाला कधीही माफ करणार नाही, हे तुम्हाला मी वारंवार सांगत असते. परवा आम्ही आमच्या राशागावच्या फार्म हाऊसवर गेलो होतो. 7-8 वर्षापूर्वी फार्म हाऊस डेव्हलप केलं, अगदी ड्रीप इरिगेशन पासून तर विद्यापीठाच्या रोपांपासून मेहनत घेऊन मी ते फार्म उभं केलं. आणि तुम्ही बघा, गेल्या 7-8 वर्षात, परवा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थक्क होऊन गेलो. इतकी सुंदर झाडी वाढली, इतकी छान झाली झाडं की माझी तिथे झोपडी बांधली, त्या झोपडीत बसलं की दरवाजाजवळ रस्त्यावरचं आता काहीही दिसत नाही, इतकी दाट आणि सुंदर झाडी झाली, हिरवीगार अशी. सर्व प्रकारची झाडं मी तिथे लावली. आंब्याची तर 4-5 झाडं आहेत, लिंबू आहे, चिंच आहे, शिसम आहे, साग आहेत, वड आहे. बापरे, काय नाही लावलं तिथे मी. बांबू पण खूप लावला होता मी, पण बांबूची खूप घाण होते, खूप सुंदर दिसायचा. कडेने कंपाऊंडला सगळा बांबू लावला होता मी, पण बांबूची इतकी घाण होते उन्हाळ्यात, तिथे ना जंगल आहे ना, तर पेटण्याची भीती वाटते. एक दोनदा मागे पेटलंही, मग झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून नाहीला जाणे मला बांबू काढून टाकावा लागला. खूप छान दिसायचा तो. प्रत्येकच झाड छान दिसतो, खूपच छान दिसतं. आणि काय पैसे मागत नाही, ते पैसे देतात आपल्याला उलट. तर इतकं सुंदर दिसतं ते शेत माझं आता की तिथून पाय निघत नाही. तिथे मी खेळणीसुद्धा ठेवली आहेत. सीसा आहे, घसरगुंडी आहे, झुले आहेत, पाण्याची मोठी टाकी आहे. इतकं नुसतं बसतं ना झुल्यावरती, इतकं छान मनोरंजन होतं, तिथून हलावंसं वाटत नाही. कडक उन्हातसुद्धा थंड हवा लागते तिथे, कारण गच्च झाडी आहे. आता आंब्यांना मस्त मोहर आलेला आहे उन्हाळ्यात. आंबे येतील जून जुलैमध्ये भरपूर. हो, मे चेनपासून आंब्याला सुरुवात होते. अहो, नुसत्या माझ्या दारातला आंबासुद्धा 4-5 आंबे देतो मला. मंडळी, एक झाड दरवर्षी तुम्हाला हापूस आहे, 4-5 हापूस मला मिळतात. आहात कुठे तुम्ही?
माझ्या घरातले नोकर चाकर सगळे आम्ही खाऊन तृप्त होतो. मी हे का सांगते, झाडं फक्त देतात, फक्त देतात, काहीच मागत नाहीत, काहीच घेत नाहीत. पाणी घाला तरी फुलं देतील, फळं देतील. नाही घाला जमिनीतनं पाणी शोषतील. त्या जीवनशक्तीवर तुम्हाला पाहिजे तेवढी फळं ते नक्कीच देतात. हलतात, टुलतात, मनाला आनंद देतात, फुलं आनंद देतात. मग झाडं जोपासणं आम्हाला सर्वच दृष्टींनी आवश्यक आहे, नाहीतर आम्हाला भविष्य नसेल. कसे होय झाडांची महती, हे माझं सृजना नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये मी एक पान उघडलं आणि मला दिसलं महती, किती विविधता झाडांमध्ये, किती छटा मनमोही. किती विविधता झाडांमध्ये, किती छटा मनमोही. सांगा कोणाला आवडत नाही झाडांची ती राई, शक्य आहे का? झाडांची राई कोणाला आवडत नाही असं शक्य आहे का? ज्याला झाड आवडत नाही तो अगदीच अरसिक असला पाहिजे, हो प्रश्नच नाही. मनात करती झाडे जागा, ऐका बरं, झाडं काय करतात, आपल्या मनात जागा करतात, स्थान निर्माण करतात. मनात करती झाडे जागा, सुखावती नयनांना, अर्थात नयन सुख, दृष्टी सुख. झाडांकडे नुसतं पाहिलं तरी प्रसन्न वाटतं, छान वाटतं. मनात करती झाडे जागा, सुखावती नयनांना, सौंदर्याचे जणू उपासक अंगी कळा नाना. झाडं काय आहेत, सौंदर्याचे उपासक आहेत. त्यांच्या अंगी नाना कळा आहेत, नाना गुण आहेत. तो ते फुलं देतात, फळं देतात, औषधं देतात, डिंक देतात, ओ की नाही, मध देतात. झाडाला पोळं असतं ना, मधमाशा झाडाला पोळं करतात ना, मग त्याच्या अंगी नाना कळा आहेत. आपली आपण रुजती झाडे, हो आपली आपण रुजती झाडे. तुम्ही फळं खाल्ली आणि बिया फेकल्या की झाडं आपोआप येतात, हो आपोआप येतात. एक माणूस आहे, मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास करताना सीताफळाच्या बिया तो बरोबर ठेवतो आणि जाताना जंगलात सीताफळाच्या बिया फेकत जातो. हजारो सीताफळाची झाडं आली, ती सीताफळं काढून तो विकतो, दरवर्षी बिया टाकतो. बघा, काहीच कष्ट नाही हो, बिया नुसतं सांभाळून नुसत्या फेकायच्या आहेत. पाऊस पडला की आपोआप त्या रुजतात, काहीच कष्ट करायला लागत नाही. बघा किती सोपं आहे. आपली आपण रुजती झाडे, मिळेल तेथे जागा, ध्यास असे जगण्याचा त्यांचा, नाही कशाचा त्रागा. किती छान लिहिलं मी, ध्यास असे जगण्याचा त्यांचा, त्यांना जगण्याचा ध्यास आहे, रुजण्याचा ध्यास आहे, आणि कसलाही त्रागा न करता, काही न मागता ते जगतात. कुंडीत वाढलेलं झाड आणि जंगलात वाढलेलं झाड याच्यात हाच फरक आहे. कुंडीत वाढलेलं झाड पाणी मागतं, जंगलात झाडलेलं वाड पाणी मागत नाही. जमिनीत खोल खोल जातं आणि आपलं आपण पाणी शोधतं. त्याच्यामुळे जंगलातल्या झाडांची मुळं लांबवर पसरतात आणि जंगलातली झाडं उंच आणि मजबूत वाढतात आणि वर्षानुवर्षे टिकतात. कुंडीतल्या झाडाला पाणी घातलं नाही की संध्याकाळी लगेच मानात टाकतात. जंगलातली झाडं कितीही उन्हामध्ये मानात टाकत नाही, पानं झडतील पण जीव धरून राहतात. पाऊस पडला की पुन्हा फुटतात. हे त्यांचं वैशिष्ट्य, कारण ते स्वतः जगण्याची कला ते शिकलेले आहे. बीजे उलीसे रुजते विशाल होतो वृक्ष, प्रश्न नाही. एवढंसं बी असतं ना, काय एवढं, त्याचा वटवृक्ष होतो, त्याचं अंजिराचं झाड होतं, त्याचं उंबराचं झाड होतं, त्याचं पिंपळाचं झाड होतं आणि आकाशाला गवस निघालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्या राशेगावच्या फार्मवरती मी दारातच मोठं वडाचं झाड लावलं आहे. आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे, माझं स्वप्न आहे ते झाड खूप खूप खूप मोठं व्हावं, त्याच्या फांद्या लांबपर्यंत जाव्यात आणि तिथे हजारो पक्ष्यांनी घरटी करावीत असं माझं स्वप्न आहे. आणि ते लवकरच पूर्ण होईल असं मला दिसतंय, कारण ज्या जंगलात एकही पक्षी येत नव्हता, एकही फुलपाखरू येत नव्हतं, त्या माझ्या राशेगावच्या फार्ममध्ये आता पक्षी यायला लागलेत, फुलपाखरं यायला लागलेत, झाडावर बसतायत, काही दिवसांनी ते घरटीही करतील अशी मला अपेक्षा आहे. हो आत्ता त्यांची वस्ती सुरू झालेली आहे. मग
विजयवले से रुस्ते आणि विशाल होतो वृक्ष फुले सुवासिक आणि फळांना देण्यासाठी दक्ष नुसते रुजत नाही वाढतात फुलतात फळतात फुलं देतात आणि फळंही देतात. किती प्रकारचे खारट आंबट तुरट गोड ती सगळ्या चवी खारट आंबट तुरट गोड ती मधुर मधुर रस आवड आहे तुरट आहे हो की नाही. खारट खा आंबट तुरट गोड ती मधुर मधुर रसदाई विसावता तरुतळी कुणीही शीतल छाया देई. पांथस्त वाटसरू जातात रस्त्याने झाड शोधतात दमले भागले बसतात झाडाच्या मुळावरती डोकं टेकवतात विश्रांती घेतात आणि शीतल छायेत तृप्त झाले की मग पुढे आणखी वाट चालू लागतात. सुसाट होती वारे जेव्हा टपटप येती धारा सुसाट होती वारे जेव्हा टपटप येती धारा सूर्य ओकतो आगही तेव्हा झाडच देई थारा. बर उन्हाळा असतो पण रस्त्याने जात असतो एकही झाड दिसत नाही लांबवर कुठेतरी झाड दिसतं लगेच आपण साईड बदलतो आणि त्या झाडाच्या दिशेने झपा झपा चालू लागतो आणि झाड येतात आपल्याला कसं हायस वाटतं. बघा ऐक नाही सूर्य ओगतो ओकतो आगही तेव्हा झाडच देई थारा आणि सुसाट सुट्टी वारे जेव्हा टपटप येती धारा तेव्हाही आपण पटकन पळत पळत झाडाखाली उभे राहतो. पावसापासून संरक्षण होतं उन्हापासून संरक्षण होतं अशी ही झाडं मानवाला अत्यंत उपकारक असतात. मुरून जातो पावसात त्या टपटपते त्याचे अंग स्वतः झेलतो आग निखारा टपटप तपोर थेंब. वा स्वतः झेलतो आग नि मारा टपटप टपोर थेंब. झाडे स्वतः सूर्याची आग झेलतात पावसाचा टपटप मारा झेलतात त्या पावसात मुरून जातात भिजून जातात इतके भिजतात की त्यांच्या अंगातनं पण पाऊस टिपकू लागतो पण ते दुसऱ्याचं संरक्षण करतात. महती झाडांची जे जाणती महती झाडांची जे जाणती झाडांना रुजविते. खरंय जे सुज्ञ आहेत जे विचार करतात ज्यांना झाडांची महती महत्व पटलेलं आहे ते द्रष्टे लोक दूरचं पाहणारे. हो माझ्या आजोबांनी शेतात झाडं लावली आहेत अजून ती आहेत तशीच्या तशी मोठी मोठी होऊन गेलेली आहेत. आजोबा झाडं लावतात तेव्हा नातवांना मिळतात हो की नाही. इतकं सोपं नाही आहे ते. म्हणून एक झाड वाढवायला रुजवायला प्रचंड मेहनत लागते वर्षानुवर्षे लागतात हे ज्यांना कळतं झाडांचं महत्व ज्यांना कळतं ते झाडांना रुजवतात ते झाडांना जोपासतात आणि जे मूर्ख आहेत ते झाडं तोडतात. झाड तोडणारा कोण मग मूर्ख. हो झाड तोडणारा मूर्ख आणि झाड लावणारा शहाणा सुज्ञ. कोण व्हायचं तुम्हाला मूर्ख की सुज्ञ. सुज्ञ व्हायचं ना. मग झाडांची महती ज्यांना ज्यांना कळते ते झाडांना रुजवतात आणि उपकृत करून भूमातेला सुज्ञ जगी म्हणविते. ऐका किती छान लिहिले बघा. उपकृत करून भूमातेला सुज्ञ जगी म्हणविते. जे झाडांना रुजवतात वाढवतात ते भूमातेला जमिनीला वसुंधरेला उपकृत करतात तिच्यावरती उपकार करतात आणि अशा प्रकारे झाडांना लावून पृथ्वीवरती पृथ्वीवरच्या माणसांवरती उपकार करणारे हे लोक कसे आहेत सुज्ञ जगी म्हणविती. ते सुज्ञ असतात त्यांना चांगलं ज्ञान असतं ते शहाणे असतात म्हणून ते झाडांची महती जाणतात झाडांना रुजवतात आणि पृथ्वीवरती उपकार करतात. हो झाडे हे उपकारक आहेत सर्वार्थाने उपकारक आहेत त्यांना फक्त देणं माहीत आहे घेणं माहीत नाही. ही झाडं तुमच्या घरात दररोज तुम्ही बघता तुमची दारं झाडाची आहेत तुमच्या घरामध्ये नाना प्रकारे त्यांचं वास्तव्य आहे. खेड्यातल्या चुलीमध्ये सुद्धा झाडं जळतात बाळाची झोळी सुद्धा लाकडाची असते त्याला गोधडी असते नाना प्रकारे बाळाचे पाळणे सुद्धा झाडाचे असतात. झाडे फुलं फळं लाकडं
चंदन तर देतातच, पण शेवटी तुम्ही जेव्हा शरणावर जाता तेव्हा झाडं तुमच्या बरोबर शेवटची साथ सुद्धा करतात, तुमच्याबरोबर ते स्वतःला जाळून घेतात, तुमच्याबरोबर त्यांची सुद्धा तीन चिमट्या राख होते बघा, एवढा त्याग कोणीही करू शकणार नाही असा त्याग झाडं आपल्यासाठी करतात। जीवनभर तर साथ देतातच देतात, पण मरतानाही त्यांची संगत ते सोडत नाहीत, इतकी ते एकनिष्ठ आहेत, इतकी ते उपकार करणारे आहेत। म्हणून झाडांचे उपकार आपण जाणले पाहिजेत आणि प्रचंड प्रमाणात झाड लावले पाहिजेत मंडळी, कळतंय का? मग शाणी मुलं आहेत ना तुम्ही, का गणू? मग पटलं का मी सांगितलं? ऐकलं का तुम्ही नीट? नुसतं ऐकून सोडून देऊ नका। झाड कशी जोपासली जातील, कशी वाढवली जातील, याचा आतापासून विचार करा। बाय बिठांनो, बाय बाय।

0: राम राम मंडळी डॉक्टर श्रीरामदेव आयर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आणि मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपण परदेशात जावं, काहींचं स्वप्न असतं की आपण शिकायला जावं, काहींचं स्वप्न असतं की परदेशात काही दिवस फिरून यावं, पण असं खूप कमी लोक असतील की ज्यांना परदेशात जायची इच्छा नसेल. आता त्याच्यात भारतात एक क्रेज आली आहे की आपल्या मुलाला मुलीला परदेशात पाठवायचं. का पाठवायचं? पैसा आहे म्हणून पाठवायचं, ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून पाठवायचं, का स्टेटस म्हणून पाठवायचं? त्यावेळेस तुमची फायनान्शियल कंडिशन, स्टुडंट्स लोन इझिली अवेलेबल आहे म्हणून पाठवायचं. ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत मधुरा पवार आणि हेमंत पवार यांच्याशी. मधुरा आताच अमेरिकेमधून MS करून आलेली आहे आणि तिचे वडील हेमंत पवार. आपण सुरुवात हेमंत तुझ्यापासून करूया. मला एक सांग, तुझं प्रामाणिक इच्छा काय होती की मुलीला तू, तिला एकुलती एक मुलगी आहे तुझी, तू तिला पहिल्यांदा घराबाहेर पाठवलंस ते तिला इंदोरला शिकायला. त्यावेळेस ती तुझ्या घराबाहेर पहिल्यांदा पडली आणि तुम्ही एकुलती एक लाडकी पोर. त्याच्यानंतर ती तिथून शिकून आली 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर तू लगेच तिला वर्षभरात परदेशी पाठवलं. तुझा तिला परदेशी पाठवण्यामागचा उद्देश काय?
1: ऍक्च्युली मी नाही पाठवलं तिला, तिचे बहुतांश निर्णय तिनेच घेतले आहेत.
0: ओके.
1: फक्त तिच्या निर्णयाला मी सपोर्ट केला.
0: का केलास या निर्णयाला स्पेशली? तुला का तिचं म्हणणं पडलं की असू शकते तिची इच्छा आहे, कोणत्याही मुलाला मुलीला वाटतं की आपण परदेशात जाऊन यावं? रोमॅन्टिक आयडिया.
1: येस येस,
0: रोमॅन्टिकच आयडिया मला जास्त वाटते. पैसा भरपूर लागणार आहे, तर तिच्या होला हो ह्यावेळेस तू का म्हटलंस?
1: अच्छा, मलाही तसंच वाटत होतं की हा ट्रेंड आहे आजकाल. पण मग तिला जर जायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचे पॉइंट असे होते की ती तिकडे गेल्यानंतर तिला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा तिला काही ऑपॉर्च्युनिटीज हा नसून तिला तिकडे एक वेगळं व्हिजन मिळेल, हा एक माझा दृष्टिकोन होता.
0: आणि मग रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा विचार का नाही केला असतो? माझ्या मते ती 2 वर्ष होती ना, 2 वर्ष होती साधारण, 50-1 लाख सरळ इन्व्हेस्टमेंट असेल.
1: हो, टोटल इन्व्हेस्टमेंट 75 लाख आहे ऍक्च्युअली.
0: हा, मग तू तो विचार का नाही केला हे 75 लाख आपण जो इन्व्हेस्ट करतोय फक्त एकुलती एक मुलगी आहे म्हणून केला का?
1: नाही, एकुलती एक मुलगी असल्यामुळे बेनिफिट झाला की तिला मी पाठवू शकलो. कदाचित 2 असते तर मग मला विचार करावा लागला असता. पण माझं पहिल्यापासून मत असं आहे की शिक्षण घेताना तुम्ही त्याच्या अपॉर्च्युनिटीकडे जर बघितलं जातं आणि मिळते पण आजकाल, पण असं शिक्षण घ्यावं की ज्याच्यात तुम्हाला पॅशन आहे आणि तिला त्याच्यात पॅशन होतं.
0: ओके.
1: कारण आपलं पॅशनचं शिक्षण जर आपण घेतलं आणि बाहेर गेल्यानंतर तिला जर एक चांगलं व्हिजन मिळालं तर मग ती जास्त फ्रुटफुल गोष्ट वाटते माझ्या लाईफमध्ये.
0: हेमंत, खूप सुंदर बोललास, खूप छान बोललास. मंडळी, फक्त आपला मुलगा मुलगी म्हणते की मला परदेशात जायचं, आजकाल एक घरात 1 किंवा 2 मुलं आहेत त्यामुळे पॅरेंट्स विचार करतात ठीक आहे आणि एज्युकेशन लोन इझिली मिळतं त्यामुळे पाठवतात, पण पाठवण्यापूर्वी हा विचार नक्की करा, तुमचा मुलगा मुलीला पाहिजे म्हणून पाठवताय की खरंच त्यामागे तुमचा दृष्टिकोन काय? कारण मुलांचा एक्सपिरियन्स आयुष्याचा आणि आई वडिलांचा एक्सपिरियन्स खूप फरक असतो. मधुरा, वेलकम बॅक.
2: हॅलो.
0: कधी आलीस तू इंडियात?
2: मी आताच रिसेंटली आले.
0: किती दिवस झाले?
2: 2-3 दिवस.
0: म्हणजे ताजी ताजी आली. किती वर्ष होती तू अमेरिकेत?
2: मी 2 वर्ष होते.
0: तुझं भारतातलं बेसिक एज्युकेशन काय?
2: मी माझं बॅचलर्स अवंतिका युनिव्हर्सिटी मध्ये केलं.
0: कुठे?
2: इन उज्जैन.
0: अच्छा.
2: आणि
0: कशात केलं?
2: मी युजर एक्सपिरियन्स डिझाईन मध्ये माझं बॅचलर्स केलं.
0: ते काय?

0: जर्नी कशी असेल ऍपवर,
1: त्यांनी ओपन केल्यावर त्यांना काय दिसेल, दॅट यू मीन बाय व्हिज्युअल? ओके, हा कोणता कोर्स होता? हा 12th नंतर केला असतो?
0: हो हो, ही माझी बॅचलर्सची डिग्री.
1: काय म्हटली डिग्रीचं नाव?
0: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
1: आणि दिस इज इंजिनिअरिंग?
0: नो, दिस इज डिझायनिंग, प्युअरली डिझायनिंग.
1: अच्छा, डिझायनिंग मधली बॅचलर डिग्री केली?
0: येस.
1: आणि त्याला म्हणतात
0: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
1: ओके, आणि मग त्याच्यात अजून काय काय करता येतं त्या फील्डमध्ये?
0: बेसिकली त्याच्यात खूप सब्जेक्ट्स असतात. सो द बेस इज की यू बिकम अ डिझायनर, यू कॅन डिझाईन वेबसाईट्स, यू कॅन डिझाईन ॲप्स आणि अदर थिंग्स ॲज वेल. सो बेसिकली हे क्रिएटिव्ह फील्डमध्ये येतं, क्रिएटिव्ह प्लस आय टी फील्डमध्ये हा सब्जेक्ट येतो.
1: तू का ऑप्ट केला?
0: सो मला नेहमीच क्रिएटिव्ह फील्डमध्ये
1: केलंस?
0: सायन्स.
1: ओके,
0: या. आणि मला नेहमी क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं होतं. आय एम नॉट अ पर्सन हु वॉज मेंट फॉर टेक्स्ट बुक वर्क, ऑर मी बुक्स वगैरे म्हणणं किंवा असं अभ्यास थेअरी असं नाही करू शकत, हे मी आधीच क्लिअर केलं होतं. सो मला
1: म्हणजे स्कूलिंगमध्ये तू यू वॉज इंटरेस्टेड इन ड्रॉइंग वगैरे काही?
0: हो हो, मी नेहमीच ड्रॉइंगचे क्लासेस ला जायचे आणि आय ऑल्सो गेव माय एलिमेंटरी इंटरमिजिएट चे एक्झाम्स जे ड्रॉइंगसाठी दिले जातात.
1: डिग्री झाली. कसं काय होतं तू पहिल्यांदा घराच्या बाहेर इंदोरला गेलीस? हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स?
0: आय थिंक ते खूप एक्साइटिंग होतं, कारण दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मी घराच्या बाहेर गेले तर माझ्यासाठी सगळं नवीन होतं. बाहेर राहायचं, हॉस्टेलमध्ये राहायचं, नवीन फ्रेंड्स बनवायचे.
1: महाराष्ट्रीयन फूड नाही.
0: राईट, महाराष्ट्रीयन फूड नाही, हॉस्टेलचं फूड. सो प्रत्येक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमचा खूप
1: वेगळा.
0: नॉट रिअली, इंडिपेंडेंट आहे.
1: ओके,
0: ते सगळे एक्सपिरियन्सेस फर्स्ट टाइम होते, त्यामुळे एक्साइटमेंट प्लस नर्वसनेस दोघं पण एकत्र होतं, बट मोस्टली एक्साइटमेंट होती.
1: भीती नव्हती?
0: नाही.
1: की जवळजवळ 400 किलोमीटर दूर जातोय काहीच वाटलं नव्हतं? तो विचार सुद्धा मनात नव्हता?
0: नाही नाही.
1: यू वॉज ऑलवेज रेडी?
0: या.
1: मग तिथं तू काहीतरी बिझनेस सुरू केलास ना?
0: हो, तर माझ्या बॅचलर्स मध्ये मी आणि माझे काही फ्रेंड्स फ्रॉम द सेम फील्ड आम्ही एक डिझाईन एजन्सी एकत्र स्टार्ट केली, ज्याच्यात आम्ही वेगवेगळे क्लायंट प्रोजेक्ट करत होतो.
1: आयडिया कोणाची होती?
0: ही आयडिया ऍक्च्युली कोविडच्या टाइममध्ये जेव्हा आम्ही परत घरी आलो, बिकॉज कॉलेज तर जाऊ शकत नव्हतं आणि तिथे राहण्याची पण तेव्हा काही सोय नव्हती. मग घरी आल्यानंतर हे आम्ही थर्ड इयर जेव्हा आमचं सुरू झालं
1: तेव्हा इंटर्नशिप सुरू झाली होती तुमची?
0: हो हो, मी इंटर्नशिप पण केली हे करण्याच्या आधी.
1: ओके, सो तुला थोडा अनुभव होता मार्केटचा?
0: ओके, इंटर्नशिप केली, त्यानंतर हे काम सुरू केलं माझ्या फ्रेंड्स सोबत, हळूहळू बिल्ड करायला स्टार्ट केलं आणि त्यातही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले, वेगवेगळे क्लायंट्स आले, वेगवेगळं काम आलं, त्यामुळे बराच एक्सपिरियन्स पण वाढला. हेही समजलं की गोष्टींसोबत डील, क्लायंट्ससोबत बेसिकली डील कसं करायचं, डिझाईनचे वेगवेगळे डोमेनमध्ये डिझाईन करायला मिळालं.
1: मग हा बिझनेस सुरू केला, तू सक्सेसफुल होता?
0: हो.
1: मग तरी तो सोडून परदेशात का गेलीस?
0: कारण
1: त्याचं खरं कारण दे मला.
0: हो, कारण तिकडे जायचं हे आधीपासूनच माझ्या डोक्यात होतं.
1: का होतं?
0: सो का होतं? बिकॉज एक फॅसिनेशन होतं बाहेर जाण्याचं, एक ते
1: ग्लॅमर.
0: या, बऱ्याच ऐकलं होतं गोष्टी की वेगवेगळं कल्चर असतं, ते पण एक्सपिरियन्स करायचं होतं, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. आणि गुड मास्टर्स डिग्री फ्रॉम अ गुड कॉलेज वॉज ऑल्सो द गोल.
1: त्याने काय फायदा होतो?
0: त्याने फायदा बराच होतो की यु नो, ते जॉब मार्केटमध्ये इट लुक्स गुड, तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि इट लुक्स गुड ऑन युअर रेझ्युमे ॲज वेल.
1: बट यू वॉज अर्निंग गुड, यू स्टार्टेड बिझनेस, मग येऊन पुन्हा नोकरी करण्यापेक्षा हाच बिझनेस कंटिन्यू केला असता तर फायदा नसता झाला?
0: झालं असता, पण आय थॉट की मे बी दिस इज ऑल्सो एक चांगली स्टेप माझ्यासाठी माझ्या करिअरमध्ये पुढे. सो हो, सो मग मी हा डिसिजन घेतला की बाहेर जाईन, थोडं वेगळं वर्ल्ड पण एक्सपिरियन्स करेल, थोडं अजून नॉलेज पण मिळेल
1: आणि व्हिजन बदलेल. जसं हेमंत बोलला, हेमंत ती वाक्य मला खूप आवडलं तुझं, व्हिजन. व्हिजन,
2: येस येस,
1: दॅट वॉज राईट. बरं, एज्युकेशन घेऊन आलीस, मग फॉरेनला जायचं ठरलं तुझं,
0: हो हो,
1: मग US ऑप्ट का केलंस?
0: US बिकॉज खूप मोठं IT हब, सिन्स US जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त, कॉलेज जास्त चांगले आहेत US मध्ये.
1: बट US इज कॉस्टली ना?
0: या, US इज कॉस्टली.
1: तो तो विचार नव्हता केला असतो?
0: नाही केला होता, ऑफकोर्स पेरेंट्सला कन्सल्ट केलं आणि मग सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून मगच तो डिसिजन घेतला पुढे.
1: कोणत्या कॉलेजमध्ये होतीस?
0: मी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी.
1: कुठे?
0: फिलाडेल्फिया.
1: ओके, काय प्रिप

0: प्रिपरेशन केलीस? व्हिसा वगैरे ऍप्लिकेशन वगैरे काय?
1: सो बेसिकली दोन एक्झाम्स द्यावे लागतात, त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं, क्लासेस लावून.
0: कसच्या एक्झाम्स?
1: एक इंग्लिशची एक्झाम असते, IELTS म्हणतात त्याला, और लोक TOEFL साठी पण ऑप्ट करतात, डिपेंड्स ऑन व्हॉट इज प्रेफर्ड.
0: बरं, मग ती पासआउट झाली, मग कॉलेज शॉर्टलिस्ट कसं केलंस?
1: कॉलेज शॉर्टलिस्ट केलं ऑन द बेसिस ऑफ कंडिशन, की मला काय अभ्यास करायचंय, मला काय सब्जेक्ट शिकायचे आणि
0: कशासाठी गेलीस तू, काय केलंस?
1: आय डिड मास्टर इन युजर एक्सपिरियन्स अँड इंटरॅक्शन डिझाईन.
0: ते काय?
1: ते पण हे सेमच फील्ड आहे, फक्त मोर फोकस्ड ऑन एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जे इंटरॅक्शन डिझाईन आहे. बेसिकली मोस्टली UI आणि रिसर्च स्टफ. की कसं
0: कॉलेज फायनल झालं, निघालीस, कसा मूड होता?
1: एकदम एक्साइटेड, नर्वस एक्साइटेड दोन्ही.
0: आणि मिसिंग पॅरेंट्स फॉर कपल ऑफ इयर्स?
1: हो हो, ऑफकोर्स.
0: तेवढी प्रॅक्टिकल आहेस तू?
1: नाही, थोडं ते होतं, थोडं एक्साइटमेंट
0: बिकॉज
1: बरेच ऍट टाइम्स, नॉट ऑलवेज.
0: ओके, नॉट ऑलवेज.
1: आणि बऱ्याच गोष्टी होत्या टू लुक फॉरवर्ड टू.
0: ओके,
1: त्यामुळे एक्साइटमेंट पण तितकीच होती.
0: मग तिथे लँड झाली.
1: हो.
0: हाऊ वॉज द फर्स्ट डे?
1: इट वॉज टायरिंग, कारण इट इज अ मोठी जर्नी आहे खूप, इंडिया टू US, त्यामुळे टायरिंग असतं, बट स्टील एक्साइटिंग असतं, कारण तुम्ही घरी दुसऱ्या एका नवीन घरी जात असतात, नवीन सिटीमध्ये जात असता. सो थोडंसं कन्फ्युजिंग पण असतं, कारण एअरपोर्ट टू घरी कसं पोहोचणार तुम्हाला फिगर आउट करायचं असतं. सो ते पण एक आहे.
0: मग ते कॉलेज तुम्हाला हेल्प नाही करत? कोणी कोणाशी तुम्ही बोलू शकता कसं काय, पिकअप ड्रॉप वगैरे काही?
1: हो, बरेच कॉलेजेस हेल्प करतात.
0: तुझ्या कॉलेज
1: डिपेंड ऑन द सर्व्हिस. माझ्या कॉलेजने ही सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली, बट आय थिंक आम्ही बरेच लोक होतो एकत्र. सो आम्ही
0: तुम्ही
1: हो, मी माझ्या काही फ्रेंड्स सोबत गेले.
0: ओके, मग ते मत सोपं झालं.
1: हो.
0: ओके, आता तिथलं एज्युकेशन तुमच्या कॉलेजमध्ये फक्त अमेरिकनच होते का पूर्ण जगातले लोक होते?
1: होते, जगातले लोक पण असतात, अमेरिकन्स पण असतात, इंडियन्स पण असतात.
0: मग आता ओव्हरऑल तुझा 2 वर्षाचा तिथला एज्युकेशनचा एक्सपिरियन्स, भारतातलं एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मधला फरक, तिथली लाईफस्टाईल आणि इथली लाईफस्टाईल मधला फरक.
1: सो भारताच्या एज्युकेशन मध्ये असं झालं की मी 1.5 वर्ष फक्त कॉलेजमध्ये राहू शकले, बिकॉज कोविड आला आणि सगळ्यांना घरी यावं लागलं परत. सो माझे ते 2.5 इयर्स जे काही कॉलेजमध्ये बाकी होते ते मला तिकडे जाऊन नाही करता आले. सो हाफ द कॉलेज मी घरी बसून ऑनलाईन या पद्धतीने केलं. 1.5 वर्ष होते मी कॉलेजमध्ये, तेही खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण जसं मी म्हटलं की ते माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बाहेर राहण्याचा आणि गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा. सो ते वेगळं होतं. आणि US मध्ये टोटली वेगळं होतं, कारण ॲटलिस्ट इंडियामध्ये मी हॉस्टेलमध्ये राहत होते. सो फूड आणि मेसचं जेवण वगैरे सॉर्टेड होतं, बट जेव्हा मी US ला गेले तेव्हा तिकडे मला सगळं स्वतःहून करावं लागलं. सो जेवण बनवायचं किंवा स्वतःची काळजी घ्यायची किंवा कॉलेज आणि खायचं झोपायचा हा सगळा टाइम मेंटेन करायचा. सो नवीन फ्रेंड्स बनवायचं. सो
0: इंडियन्स बरोबर होते, मग काही तुला काही फरक जाणवला का? इंडिपेंडेंट गेले असते तर लाईफ वेगळं असतं.
1: तसं बघायला गेलं तर इंडिपेंडेंटच गेले, बिकॉज हे सगळे फ्रेंड्स पण अननोन होते. ते
0: पण तरी तरी एक बॉन्डिंग असतं ना.
1: हो हो हो, तरी
0: नाहीतर ते ऍब्सोल्युटली वेगळा एक्सपिरियन्स असतो. मला एक सांग, तिथं MS करणं काय फरक वाटला? जर इथं तू मास्टर्स केलं असं, तिथल्या मास्टर्स मध्ये काय फरक वाटला अदर दॅन एक मोठी युनिव्हर्सिटी वगैरे? क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता? स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता?
1: बराच डिफरन्स असतो. तर इंडियामध्ये मी क्लासेस जसं रोज अटेंड करायचे तसं तिकडे नव्हतं. तिकडे मी वीकमधनं 3 क्लासेस अटेंड करायचे, 3 hours.
0: शिकवण्याची पद्धत आपल्यासारखीच?
1: आपल्यासारखीच. क्लासला जायचं, प्रोफेसर्स येणार, ते शिकवतात, थोडं थिअरी शिकवतात.
0: आणि त्यांची लँग्वेज,
1: प्रॅक्टिकल,
0: ऍक्सेंट
1: सुरुवातीला कॅच करायला थोडा सुरुवातीला प्रॉब्लेम होतो. कधी कधी कम्युनिकेशन गॅप पण होतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि प्रोफेसरमध्ये. बट आय थिंक थोडा टाइम दिल्यानंतर ते होतं बरोबर सेट, बिकॉज प्रत्येक गोष्टीला थोडा टाइम द्यावा लागतो. हो, तर तो इशू.
0: आणि तू गेल्याबरोबर कॉलेज इमिजिएट सुरू झालं होतं का?
1: नाही, त्याच्या आधी आमचं ओरिएंटेशन होतं. त्यांनी आम्हाला गोष्टी समजवल्या, कॉलेजचं टूअर दिलं, सिटीचं टूअर दिलं आणि थोडासा टाइम दिला एकमेकांशी ओळख करायला किंवा कॉलेज फिरायला बघायला की काय कॉलेजमध्ये काय नाही. सो त्यानंतर एक दोन चार दिवसात कॉलेज स्टार्ट.
0: ओके, आणि एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये सांग फरक, स्टँडर्ड मध्ये फरक सांग, एवढा ह्यूज डिफरन्स आहे का?
1: खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन वाटलं मला.
0: आपल्या इथे मास्टर्स मध्ये प्रॅक्टिकल नसतं?
1: नाही असतं. डिझाईन ऍज अ फील्डच खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. ते तुम्ही बुक्स मधनं नाही शिकू शकत. सो ते तुम्हाला प्रॅक्टिस करूनच शिकावं लागतं. सो ते एक आहे. बट ऍज आय सेड की इंडियामध्ये मला बॅचलर्स करायला जास्त कॉलेजमध्ये जायला टाइम नाही मिळाला कारण कोविडमुळे घरी होते. सो इंडियामध्ये पण सेमच रुटीन फॉलो होत होतं की सकाळी उठायचं, क्लासला जायचं, प्रॅक्टिकल जे काय प्रोफेसर शिकवणार ते करायचं, असाइनमेंट करायचे. युएसमध्ये थोडं अजून प्रॅक्टिकल अशामुळे वाटलं की कधी कधी ते असाइनमेंट करायला आम्हाला बाहेर घेऊन जाणार किंवा ते सांगणार की यु नो प्रोसेस एक्सप्लेन करणार की ते कसं वर्क करतं काय करतं. सो छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज विथ क्लासेस होत होते. सो
0: असं खूप इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मध्ये खूप वास्ट फरक नाहीये ना?
1: मला इतका नाही वाटला.
0: क्या बात आहे, यू आर प्लेइंग ऑनेस्टली, सॅल्यूट टू दॅट. बरं, तू एज्युकेशन करताना काही पार्ट टाइम वर्क वगैरे करायची का? कारण इथून पाठवताना जे कॉलेजेस वगैरे म्हणतात की तुम्ही बरंच तुमचे एक्सपेन्सेस पार्ट टाइम काम करून कमवू शकतात, तुम्हाला घरून पैसे मागवायची गरज नाही, तर खरी परिस्थिती काय तिथं, कशी करतात स्टुडंट?
1: तर बरेच
0: लिगली व्हॉट इज अलाउड?
1: या, सो लिगली व्हॉट इज अलाउड इज की तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये काम करू शकतात,
0: कॉलेजच्या
1: कॅम्पस जॉब, येस दॅट इज अलाउड.
0: एवढ्या स्टुडंटला एवढं काम असतं?
1: तेच, आता तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे, टफ आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन कसं तुम्ही ते मॅनेज करता किंवा टॅकल करता किंवा कॉलेजमध्ये पण किती अपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंट्ससाठी कम्पेअर्ड टू द रेशो ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ जॉब ओपनिंग्स कॉलेजमध्ये, त्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड करतं. किंवा तुमचं कॅम्पस किती मोठं आहे, रिक्वायरमेंट किती आहे त्या कॅम्पसमध्ये, त्याच्यावरती पण डिपेंड करतं.
0: एज्युकेशन झालं तुझं पूर्ण, तुझा इच्छा काय होती? अमेरिकेत जॉब करावा? अमेरिकेमध्ये आता तिथं बाहेर आता एज्युकेशन केलं तर बाहेर बाहेरच्या कुठल्याही देशात भारत सोडून जॉब करावा अशी तुझी इच्छा होती? प्रत्येकाची असते.
1: हो हो.
0: मग तरी तू भारतात आलीस?
1: हो, कारण भारतात मी दोन्हीकडे जॉब ऍप्लिकेशन करत होते आणि जिकडे चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल माझं ते एक प्रायमरी गोल होतं. भारतात मिळाली तर मग मी
0: पहिली अपॉर्च्युनिटी भारतात. बरं, आता तुझ्या बरोबरचे काही स्टुडंट अजूनही तिथं स्ट्रगल करत असतील, मग त्यांचं स्ट्रगल कसं असेल?
1: आहे, थोडा टफ असतं.
0: काय असतं एक्झॅक्टली?
1: कारण बऱ्याच गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा समोरचा लाईक द कंपनी ते स्पॉन्सरशिप देऊ शकतात की नाही ते एक असतं. तुमच्याकडे एक टाइम पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा असतो, जो 60-90 डेजचा असतो, 60-90 डेज. ते तेवढ्या ह्याच्यात शोधायचं टफ असतं.
0: नाही मिळालं तर?
1: तर मग यू कॅन स्टार्ट विथ व्हॉलंटियर वर्क.
0: व्हॉट इज व्हॉलंटियर वर्क?
1: व्हॉलंटियर करायचं, काम करायला एनजीओ. हो,
0: आणि मग तुमचा दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च, भाडं बिडं, खाणं पिणं,
1: मग ते
0: घरून
1: मागवायचं. हो,
0: करतात असं?
1: हो, करतात.
0: मग असं किती दिवस जातात जॉब मिळेपर्यंत? सद्यस्थिती काय, आजच्या तारखेला अमेरिकेत कोणी एमएस करायला गेला तर त्याने किती पेशन्स ठेवला पाहिजे की आपल्याला इतके दिवस तरी लागतील बाबा जॉब मिळायला? एखाद्याला इमिजिएटली मिळू शकतो पण मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ पीपल त्यांना किती वेळ लागतो?
1: बरेच फॅक्टर्स याच्यात की कोणाला किती टाइम लागू शकतो, बट तुम्ही हार्डवर्क करत राहिला, राईट वे जर ऍप्लिकेशन्स केले किंवा अजून हार्डवर्क करत राहिला तर वन डे यू गेट द सक्सेस.
0: बट दॅट डे कम्स आफ्टर हाऊ मेनी इयर्स ऑर मंथ्स ऑर डेज?
1: व्हेरी मच डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे सध्या मार्केटची.
0: सध्या काय कंडिशन?
1: सध्या ऍटलीस्ट 60-90 डेज टाइम पिरियड लागतो.
0: तीन एक महिना?
1: हो.
2: तुम्ही जो प्रश्न विचारला की साधारणतः किती वेळ लागतो, तर साधारणतः 6-8 महिने मिनिमम लागतो असं माझं निदर्शन झालं. काही काहींना 1 वर्ष पण लागलेलं आहे. तर हा काळ मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतो. आपल्या पॅरेंट्सना वाटतं की तुम्ही जे म्हटलं की आरओआयसाठी पण प्रयत्न करतात, नॅचरली इतका खर्च केलेला असतो, पण मुलांसाठी तो काळ खूप डिफिकल्ट असतो. कारण युएसमध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं आहे त्या फील्डमधलीच नोकरी तुम्हाला करता येते, त्याच्यामुळेच तुम्हाला दुसरा कोणता जॉब नसतो. दिवसभर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन करतात आणि बऱ्याच वेळा डिप्रेशन पण येण्याची शक्यता असते की 3 महिने झाले, 4 महिने झाले, पेशन्स सुटतात कधी कधी. एकाने तर आम्हाला सांगितलं की मी जवळजवळ 9-10 महिने केलं, आता पेशन्स सुटतील मला, त्याच्या मला 5-7 दिवसानंतर जॉब लागला. तर तसा खूप कठीण विषय असतो हा.
0: खूप सुंदर बोलला हेमंत तू, म्हणजे ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड.
2: येस.
0: मधुरा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जॉब.
1: थँक्यू.
0: आणि हेमंत, तू जितकं प्रांजळपणे खरं बोललास ना, थँक्यू फॉर दॅट. म्हणजे पॅरेंटने मुलाला एज्युकेशन करता जेव्हा बाहेर पाठवतात तेव्हाच त्यांनी ह्या स्वप्नात राहू नये की त्याला जॉब मिळेलच.
2: हो.
0: आणि तू जो तुम्ही दोघांनी जो एक प्लॅन केला की जिथं पहिले जॉब मिळेल तिथं तो ग्रॅप करायचा.
2: येस.
0: नाही तर काय जाणो, तुला एखाद्या वेळेस लगेच जॉबही मिळाला असता किंवा वर्षभर मिळालाही नसता. आणि तू जो म्हटला तो पोरांना जो डिप्रेशन येत असेल तो खतरनाक आहे.
2: येस येस.
0: मंडळी लाईफ एक्सप्लोअर करायला पाहिजे, परदेशात जायलाच पाहिजे, त्यावेळेस सगळा विचार करा. फायनान्शियल कंडिशन सगळ्यात महत्वाची, बरोबर आहे म्हणत.
2: येस.
0: त्याच्यानंतर आपल्याला जॉब मिळेलच ह्या गॅरंटीने किंवा ह्या स्वप्न घेऊन जाऊ नका. आणि मधुराने जे केलं की जिथे मला पहिला जॉब मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी मी घेईल, तिने त्यावेळेस इगो निर्माण नाही केला की नाही नाही मी कशाला भारतात परत जाऊ, मी एवढं इथं आलेली आहे. हा विचार करा. आणि उगाच शेजारच्याने परदेशात पाठवलं म्हणून मी पण माझ्या मुलाला मुलीला परदेशात पाठवेल असं करू नका. प्रॅक्टिकल व्हा आणि हा निर्णय घ्या. मधुरा कॉंग्रॅच्युलेशन्स. हेमंत तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स.
2: धन्यवाद.
0: राम मंडळी, भेटूया.

भावार्थ दासबौद्ध निरूपणकार पन्नाकर देशपांडे भाग 204 दशक 15 समास 8 सूक्ष्म जीव निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मुंगी पासून मोठी होत जाणारी लहान मोठी शरीर चढती वाढती असतात। अभ्यास केला तर त्याची माहिती मिळू शकते। नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक चांगलं एक वाईट किती म्हणून सांगायचं। काही सुंदर असतात काही कठोर असतात अशी शरीर जगदीश्वराने निर्माण केलेली आहेत। काही सुवर्णासारखी देदीप्यमान शरीर असतात। शरीराचा भेद आहाराचा भेद वाचेचा भेद गुणाचा भेद अंतरामध्ये मात्र अंतरात्मा एकच वास करतो। काही त्रासदायक काही पाहिल्यावर कौतुकास्पद काही अमूल्य असं सृष्टीमधले जीव वाटतात। असं सगळं पाहिल्यावर असा प्राणी कोण आहे तो आपल्या पुरतं किंचितही जाणून राहत नाही। वसुंधरा ही नवखंडांची आहे ती रसप्तसागरांचा वेढा आहे। त्या ब्रह्मांडाबाहेरची जी निरा म्हणजे निराळं विश्व आहे ते कोण पाहतं। ते निरामध्ये जीव असतात पाहिले तर असंख्य जीव आहेत। त्या विशाल जीवांची स्थिती कोणाला माहिती आहे। जिथं पाणी आहे तिथे जीव आहे हा उत्पत्तीचा स्वभाव आहे हे मत सगळ्यांना मान्य आहे। पृथ्वीच्या गर्भामध्ये नाना प्रकारचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये शरीर आहेत लहान थोर असे जीव आहेत हे कोणाला माहिती आहे। काही प्राणी अंतरिक्षामध्ये असतात ते देखील डोळ्यांना दिसत नाहीत। पंख फुटल्यावर ते वरच्या वर उडून जातात। अशा प्रकारचे खेचर भूचर वनचर आणि जलचर 84 लक्ष योनीचे प्रकार आहेत ते कोणाला माहिती आहेत। उष्ण तेज वेगळं करून जिथे तिथे जीव योनी आहेत कल्पनेपासून ते प्राणी तयार होतात की काय ते कोणाला माहिती आहे। एका नाना सामर्थ्यामुळे निर्माण झाले काही इच्छेपासून झाले काही शब्दांमुळे श्वापदांच्या देहात आले काही देह जादूगिरीमुळे झाले काही राक्षसी देह काही देवतांचे देह असे नाना प्रकारचे देह झाले आहेत। काही क्रोधापासून झाले काही तपापासून जन्माला आले काही उशापामुळे पूर्वीच्या देहात आले। असं भगवंताचं जे कर्ण आहे ते किती म्हणून सांगायचं। विचित्र अशा मायेच्या गुणामुळे सगळं होत जातं। ही नाना अवघड करणी केलेली आहे ती कोणी पाहिली नाही ना ऐकली नाही। ही विचित्र कला समजून घेतली पाहिजे। त्याच्यातलं थोडं बहुत समजलं पोटापुरती विद्या शिकलं तरी देखील हे प्राणी मी शहाणा मी जाणकार म्हणून उगाच गर्व करीत राहतात। अंतरात्मा हे एकच ज्ञानी आहे सर्वांमध्ये तोच सर्वात्मा आहे। त्याचा महिमा समजण्यासाठी बुद्धी काही नसते। पंचमहाभूते अहंकार आणि महत्तत्व या 7 विष्णाचं ब्रह्मांड आहे। त्या 7 विषयांचा पिंड आहे। त्या पिंडामध्ये उदंड प्राणी आहेत। अरे आपल्या देहातीलच कळत नाही मग बाहेरचा सर्व कसं काय आपल्याला समजणार। अल्प ज्ञानामुळे लोक उतावळे होतात आणि रेणू इतके क्षुद्र प्राणी आणि त्यांचे आम्ही विराट पुरुष। त्यांच्या तुलनेत आमचं आयुष्य उदंड आहे। त्यांचे नियम त्यांचे रीती त्यांचे दंडक त्यांचे अनेक नियम असतील त्याचं कौतुक आहे। परमेश्वराची करणी धन्य आहे तिचं मनाला अनुमान करता येत नाही। उगाच अहंकार रूपी पापिणी वेळ घालते। माणसाने अहंकार सोडून वावरावं। पाहिलं तर माणसाचं जीवन थोडं आहे माणसाचं आयुष्य त्याच्याकडे थोडं आहे थोडं जीवन क्षणभंगूर काय आहे। गर्व करतात रडायला येतं सगळं शरीर पडायला वेळ लागत नाही। घाणेरड्या ठिकाणी जन्माला आले आणि घाणेरड्या रसामध्ये वाढले आणि त्यालाच ते थोर कोणत्या हिशेबाने म्हणतात। घाणेरडे आणि क्षणभंगूर अखंड व्यथा आणि चिंता दूर आणि लोक त्याला उगाचपणे थोर असं वेडीपणाने म्हणतात। काया आणि माया 2 दिवसांची आहे। जन्म आणि मृत्यू या समय सगळं अस्वच्छपणा आहे। वस्त्राधिकांनी देहाला नटवून उगीच मोठेपणा दाखवतात। झाकलं तरी दुर्गुण उडे पडतातच दुर्गंधी सुटते जिकडे तिकडे अपकीर्ती होते। जो कोणी विवेकाने वागतो विचारपूर्वक राहतो तो धन्य आहे। म्हणून उगीच कशासाठी भांडण करायचं। अहंकाराची गुंडगिरी मोडून काढा विचारपूर्वक देवाचा शोध घ्या। हे उत्तमातील उत्तम आहे असा उपदेश समर्थ करीत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूप

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती त्या विहिरीमध्ये. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असं तो मुलगा म्हणू लागला. त्याच्यावर तिथं होता तो एक मनुष्य त्याला म्हणाला, अरे बाळा, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथं आला. त्यानंही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापानं धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नाही, चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुनं सांगितलं लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल असं म्हणून त्याच्या पाठीला लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही, असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं असं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथं गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमीच स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानानं निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पत्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन।
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 28, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा, या लेखाचा पुढील भाग। शिकागोच्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये ऐटबाज निळ्या सुटांच्या आणि चॉकलेटी बुटांच्या साहेबी थाटांच्या लाल गोबऱ्या विद्वानांमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या भगव्या फेट्याने, भगव्या लुंगी आणि सदऱ्याने बर्फाला आग लावावी तसे केले। कशाच्या जोरावर? मित्रांनो, वाचन चिंतनाच्या, शरीर साधनेच्या, समृद्ध चारित्र्याच्या रसायनाने तयार झालेल्या व्यक्तिमत्वाच्या बळावर। थोरांची व्याख्यानं ऐकणं, त्यांच्या ज्ञानाच्या पंट्या आपल्या हृदयामध्ये तेवत्या करणं, जगाला आपल्या ज्ञानाने संमोहित करणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचणं, आधी आपले गाव, नंतर जिल्हा, नंतर राज्य, देश, परदेश धुंडाळत आपले नेत्र समृद्ध करणं, हे सर्व आपले व्यक्तिमत्व ऐश्वर्यशाली करणारी साधनेच आहेत। एखाद्या चिंपांजी माकडाला रंगीत सफारी घातला, त्यावर चार्ली अत्तर उडवले, तर आपण त्याला अध्यक्षस्थानी सभेमध्ये बसवू का? नाही ना। अहो, कपड्यात कोण आहे हे महत्त्वाचं आहे। बालमित्रांनो, शुभ्र स्वच्छ नीटनेटका पोशाख तुमचे व्यक्तिमत्व खुलविलच, पण आत आरोग्यसंपन्न शरीर हवं। बरं नसल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर शरीर सुदृढ करणाऱ्या औषधांची यादी लिहून देतात, पण त्या यादीत कधीच न घ्यावे लागणारे औषध हे कधी नसतंच, आणि ते म्हणजे व्यायाम। आता शरीर एखाद्या लवचिक वेताच्या छडीसारखे आहे, त्याला आताच डौलदार आकार दिला पाहिजे। अहो, मडके घडविण्यापूर्वी कुंभारसुद्धा माती तुडवतो ना, चांगली मऊ करतो, तेव्हाच त्याला आकार येतो। शरीराला घाट देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय, आणि मनाच्या व्यायामशाळा म्हणजे वाचनालय आहे। व्यायामशाळा आणि वाचनालय हातात हात गुंपून चालली तर जशी दिसेल तसे तुम्ही दिसायला हवे। शरीराच्या तेजाची गंगा आणि मनाच्या पावित्र्याची यमुना यांचा प्रतिसंगम म्हणजेच व्यक्तिमत्व होय। वाचताना काही मुलं म्हणतील, अहो सगळ्यांनाच असं वेगळं, लाखातलं एक होता येईल का? तुम्ही फक्त मोठी उदाहरणं देता, तेवढी झेप आम्हाला झेपेल का? पण मी म्हणतो, आपले पंख चिमणीचे की गरुडाचे हे आकाशाला ठरवू द्या ना। उडणाऱ्या चिमण्या गरुड ठरतील, तर न उडणारे गरुड हे चिमण्या ठरतील। मोहरी एवढ्या बीजात आकाशाला स्पर्श करणारा एखादा वटवृक्ष घडी करून ठेवलेला असावा, तसे आपल्या युवल्याच्या प्राणात उद्याचे आफाटपणे दडलेले असते। खूप विकसित होण्याची सारी शक्यता आपल्या आतच असते। खिडकी उघडल्यावर जो प्रकाश येतो तो काय कुठून बाहेरून कोणी घागरेने ओतो का? नाही ना। अहो, तो बाहेरच असतो, आपण खिडकीच उघडत नाही, आपल्या खिडक्या मिटलेल्या असतात, हे आधी आपण समजून घ्यायला हवं, आणि मग त्या एक एक करून उघडायला हव्यात। बघा, तुमचं अनोळखी घर नव्या ओळखीने समोर येईल। एरवी न धावणारे आपण वाघ मागे लागला तरी किती वेगाने धावू, हे धावणे कुठे दडले होते का? आपल्यातच होते ना। मग ती शक्ती संकटे यायच्या आधीच ओळखली तर? मित्रांनो, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जगाच्या पाठीवर कुठेही पहा, भाषा, प्रांत, रंगरूप, संस्कृती, निसर्ग या गोष्टींमध्ये भेद आणि वैविध्य नक्कीच आढळतं. पण स्त्री म्हटलं की एक गोष्ट, एक वैशिष्ट्य मात्र अगदी निरपवाद आढळतं. ते म्हणजे अशक्य हा शब्द तिच्या शब्दकोशात कुठंच आढळत नाही. मग ते क्षेत्र बुद्धिमत्तेचं असो की रणांगणाचं, विषय कौटुंबिक असो की सामाजिक, राजकीय असो नाही तर संशोधनाचा. अगदी वैदिक काळापासून आजच्या 21व्या शतकातल्या सौदामिनी समर्पितांचा आजवर आपण परिचय करून घेतला. आणि मला वाटतं स्त्री जीवनाच्या इतिहासाच्या या मागोव्यात ही गोष्ट आपल्या मनात अगदी पक्की ठसली आहे, नाही का? खरं तर मित्रमैत्रिणींनो, आपण अगदी रोजच्या जीवनातही अगदी सामान्य गृहिणीचंही हे कर्तृत्व मान्य करतोच की संसार रथाचं दुसरं चाक म्हणून तिला गौरवतो. मग जेव्हा पुरुष सत्ता क्षेत्रात स्वकर्तृत्वानं अवकाशयान, विमान, नौका, अवजड वाहनांचं सारथ्य ती करते, तेव्हा ती नक्कीच एखाद्या सौदामिनीसारखी तळपते. स्त्री म्हणून अशक्य हा शब्दच तिच्या बाबतीत अशक्य ठरवते. अशीच एक सौदामिनी समर्पिता सुरेखा यादव, भारतातलीच नाही तर आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक, जिनं या क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल टाकून भारतीय स्त्री जीवनाच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल देऊन एक नवा मार्ग दाखवला. साताऱ्याचे रामचंद्र आणि सोनाबाई भोसले हे शेतकरी कुटुंब, त्यांना 5 मुलं. सुरेखा ही सगळ्यात मोठी. 2 सप्टेंबर 1965 तिचा जन्म झाला. बालपण आणि शिक्षण साताऱ्यातच झालं. सुरेखाचं सेंट पॉलमध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण संपलं आणि मग तिनं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं ते कराड इथल्या सरकारी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमधनं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा डिप्लोमा तिने मिळवला. खरं तर शिक्षण संपल्यावर पुढील आयुष्यात अध्यापनाचं कार्य करायचं, गणित हा विषय घेऊन पदवी मिळवायची आणि BED करून शिक्षण पेशाला आपलं आयुष्य वाहून घ्यायचं हे खरं तर तिचं स्वप्न होतं. पण नियतीने मात्र वेगळंच क्षेत्र तिच्यासाठी निश्चित केलं होतं. घरातली मोठी मुलगी, मग नोकरीला प्राधान्य आलंच. रेल्वेसाठी असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी तिनं फॉर्म भरला. परीक्षा हॉलमध्ये सुरेखा ही एकमेव मुलगी होती, बाकी सगळे मुलगे. लेखी परीक्षा, मुलाखतींचे टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतर 6 महिन्यांसाठी कल्याण इथल्या सहाय्यक चालक प्रशिक्षण केंद्रात त्यांचं शिक्षण सुरू झालं. 6 महिन्यानंतर 1989 मालगाडीचं सारथ्य व्यवस्थितपणे हाताळल्यानंतर मग मात्र यशाची एक एक स्थानकं मागे टाकत 2 रुळांवर धावणाऱ्या सुरेखा यांनी लक्षणीय प्रवास केला तो असा. मालगाडी सहाय्यक चालक म्हणून सुरू झालेला हा रेल्वे रुळावरचा सारथ्य प्रवास मग यशाची एक एक स्थानकं मागे टाकत वेगाने सुरू झाला. एक्सप्रेस गाडी, मेल गाड्या, पश्चिम घाटातील अवघड वळणं, बोगदे हे सगळं पार करत डेक्कन क्वीनचं यशस्वी सारथ्यही त्यांनी केलं. पहिल्या महिला स्पेशल मुंबई उपनगरीय गाडीच्या त्या पहिल्या महिला रेल्वे चालक.
अहो भारतीयच नाही तर आशिया खंडातल्या पहिला महिला लोको पायलट। यापुढचे कर्तृत्वाचे स्टेशन त्यांनी गाठले ते वंदे भारत या चकित करणाऱ्या गाडीचे चालकत्व निभावून। भारतातील सर्वात वेगवान रेल्वे ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणारी। 2023 पर्यंत या गाडीच्या पुरुषी चालक क्षेत्रात 11 फेब्रुवारी 2023 सुरेखा यांनी पाऊल टाकलं आणि स्त्री कर्तृत्वाच्या इतिहासात एक नवा ठसठशीत ठसा उमटवला। सोलापूरहून निघालेल्या सुरेखा यांच्या वंदे भारतने शिवाजी टर्मिन्समध्ये वेळेआधी 10 मिनिटच प्रवेश केला। रेल्वे खातं प्रवासी यांनी मग सुरेखा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। मित्रमैत्रिणींनो, हा सुरेखा यांचा व्यक्तिगत गौरव नव्हता, तर मला वाटतं त्यांच्या रूपाने स्त्रीत्वाच्या कर्तृत्वाचा हा गौरव होता। हे यश मिळवून सुरेखा यांनी स्त्रियांसाठी अशक्य ते शक्य करण्याचं प्रात्यक्षिकच दाखवलं म्हणा ना। ज्या सौदामिनीसारख्या तेजानी त्या या क्षेत्रात तळपल्या त्याहूनही काकणभर अधिकच आपल्या समर्पण भावनेने रेल्वे खात्याशी त्यांचं नातं जडलं ते तब्बल 3 दशकांचं। या काळात सहाय्यक ते मुख्य चालक म्हणून काम करताना कल्याण इथल्या मोटरमन प्रशिक्षण केंद्रात भावी मोटरमनना प्रशिक्षितही केलं त्यांनी। या त्यांच्या समर्पित कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला तो अनेक पुरस्कारांनी। जिजाऊ पुरस्कार, हिरकणी प्रेरणा, वुमन अचीवर्स, RWCC हा सर्वश्रेष्ठ महिलेला दिला जाणारा मानाचा सन्मान, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं। 2011 भारतीय प्रथम लोको पायलट GM पुरस्कार आणि पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीचं निमंत्रण हे गौरव प्रसंग म्हणजे सुरेखा यांच्या यशातले शिरपेचच म्हणायला हवेत। अर्थात स्त्री असो की पुरुष, कुणाही व्यक्तीची ध्येयाची कार्याची वाट सोपी होते ती त्यांच्या कुटुंबाच्या जीवनातील जोडीदाराच्या भक्कम पाठिंब्यामुळेच। सुरेखाही ह्याला अपवाद नाही। कुटुंबातील सर्वजण आणि आपले जीवनसाथी पोलीस इन्स्पेक्टर शंकर यादव यांच्या समंजस आणि भक्कम सहाय्यानेच हा जीवन प्रवास शक्य झाला असं मनमोकळेपणाने त्या आपल्या मनोगतात सांगतात। पुढे त्या म्हणतात, हे चालकत्व म्हणजे हजारो जीवांच्या जबाबदारीचं काम करताना मनावर विलक्षण ताण तर असतोच, अनपेक्षित घटनांची शक्यता नाकारता येत नाही। त्यातही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन ही एक स्त्री गाडी चालवतीये हा, पण दृढ निश्चय, आत्मविश्वास, कामाची तळमळ असली ना की सर्व साधतं। लिंग विचार मग नगण्य ठरतो। म्हणूनच आज 50 पेक्षाही अधिक महिला या क्षेत्रात आहेत। उद्याही प्रेरणा घेऊन हम भी कुछ कम नाही हे सिद्ध करणाऱ्या अनेक जणी या रुळाच्या वाटेवरच्या वाट सुरू होतील आणि ही वाट स्त्रियांसाठी एक रुळलेली वाट होईल असा मनोदय व्यक्त करतात सुरेखा। मित्रमैत्रिणींनो, सुरेखा या सौदामिनीनं व्यक्त केलेलं हे भविष्य उद्याचं नक्कीच वास्तव असेल, नाही का? हो, आणि हा विश्वास आपल्यालाही आहेच की त्यासाठीच या नव्या प्रवासवाटेच्या
या सौदामिनी समर्पितेसाठी आदरपूर्वक शुभेच्छा देऊन आपण तिला बाई म्हणूया. पुन्हा भेटूया मित्रमैत्रिणींनो. हो, पण यावेळी मात्र अशाच एका नव्या सौदामिनी समर्पितेला असं मात्र मी म्हणणार नाही हां. गेलं वर्षभर मित्रमैत्रिणींनो आपला हा सौदामिनी समर्पितांच्या परिचयाचा प्रवास आज शेवटच्या स्थानकावर पोचलाय. वैदिक काळापासून रामायण महाभारत काळ, मध्ययुगीन काळ, मोगल ब्रिटिश पारतंत्र्याचा काळ, इथपासून तो अगदी 21व्या शतकातल्या विविध विषय क्षेत्रातल्या भारत भूमीतील काही अपरिचित तर काही अल्पपरिचित अशा 51 सौदामिनींचा परिचय आपण करून घेतला. अर्थात तुमच्या प्रतिसादानं आणि रेडिओ विश्वासच्या सहयोगाने हे शक्य झालं याची मला मनोमन जाणीव आहे, मनामध्ये कृतज्ञता आहे. सौदामिनी समर्पितांच्या प्रेरणादायी आठवणी आपण ह्या मालिकेतून उजळल्या. मित्रमैत्रिणींनो त्या जपूया, त्यापासून प्रेरणा घेऊया आणि सौदामिनी मालिकेला निरोप देऊया. हो, पण पुन्हा भेटूया, पण नव्या विषयासह नव्या संवादातून.

नमस्कार, मी मोना कारकानीस सिंगापुरीतून बोलत आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. सध्या आपल्याला माहिती आहे आपण गोवा इथेच भ्रमंती करत आहोत. आज आपण पालोलेम बीच ह्या गोव्याच्या दक्षिण भागात असलेल्या अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य बीचला भेट देऊया. आता हा समुद्र किनारा, ज्याला हल्ली आपण मराठीत बीच म्हणतो, खास करून त्याच्या अर्धचंद्राकृती आकारासाठी ओळखला जातो. इथे आल्यावर आपल्याला जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते या गाण्याची आठवण होऊ शकते. तर इथे कोणाची वाट पाहायची असली तरीही हे नितांत सुंदर ठिकाण आहे. थोडे शांत, रिलॅक्सिंग असं गोवा अनुभवायचं असेल ना, तर हे उत्तम ठिकाण आहे. खरंच इथली शांतता, स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरण आपल्या मनाला भुरळ घालते. या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला काय दिसतं तर अनेक बीच हट्स आहेत, म्हणजे काय, त्या जावळांनी शाकारलेल्या झोपड्या आहेत. या झोपड्या पाहताना मला सहजच सुचलं की काय गंमत असते पहा, माणसाकडे पैसे नसले की तो मोठ्या घराची किंवा राजवाड्याची स्वप्न पाहतो आणि ते मिळालेला माणूस मात्र झोपडीत राहून अनोखा अनुभव चाखायला बघतो. शेवटी माणसाची प्रकृती किंवा मनोवृत्ती आपल्याकडे जे नसते तेच त्याला आवडते अशी असते, हेच खरे. असो, खरंच सांगते, पण अशा समुद्र किनाऱ्यावर बांधलेल्या छोट्या, सुंदर आणि किफायतशीर झोपड्यांमध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे यावं. कारण सकाळी डोळे उघडताच समोर समुद्र. आणि इथे मला व्हिएतनामच्या दनांग इथल्या समुद्राची हटकून आठवण येते. स्वच्छ समुद्र, चमकती रुपेरी वाळू, आहा हा, अगदी इथून पायच हलत नाही आपला. पण आता आपल्याला आणखी काही ठिकाणी जायचं आहे. कुठे तर बोट राईड्स, डॉल्फिन स्पॉटिंग अशा या नवीन गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळतात. स्थानिक बोटवाल्यांकडून डॉल्फिन स्पॉटिंग टूर मिळू शकते. म्हणजे काय असतं तर बोट करायची आणि ती लोक आपल्याला दूरवर समुद्रात घेऊन जातात जिथे डॉल्फिन असतात. आणि ते डॉल्फिन इतके मजेशीरपणे आपल्या जवळ येतात, उड्या मारतात, की त्यांना बघून खूप आनंद मिळतो. आणि डॉल्फिन हा अतिशय हुशार प्राणी आहे. तर ही बोट राईड तुम्ही जरूर घेऊ शकता, किंवा इतरही अनेक प्रकारच्या बोट राईड्स आहेत. आणखी काय बघाल तर जवळच बटरफ्लाय बीच आहे, हनीमून आयलंड आहे. आता अर्थातच तुमचा मूड काय आहे याला, याच्यावर इथे जाता येते. अलीकडे योग, मेडिटेशन आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी इथे योगा क्लासेसही आहेत, आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे आणि वेलनेस रिट्रीटसुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोटपूजा तर करायलाच हवी, मग चला तर कॅफे आणि सी फूड स्टॉल्स तर आहेत.

तर आपल्या जिभेचे चोचले पुरवायला आणि पोटाचं समाधान करायला आपलं इथे कुठेही अडत नाही. आता इथे कधी जावं? तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी ह्या महिन्यात इथलं हवामान उत्तम असतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे समुद्र शांत असतो. त्याच्यानंतर मे जून नंतर पावसाळा सुरू होतो. शिवाय आता यावर्षीसारखा अवेळी पाऊस आला तर समुद्र उसळू शकतो. मग अशा वेळेस पर्यटकांची पंचाईत होऊ शकते. याशिवाय बऱ्याच झोपड्या बंद ठेवतात कारण पावसाच्या माऱ्यापुढे या झोपड्या टिकत नाहीत आणि प्रवाशांचे हाल होऊ शकतात. तर त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये, या कुठल्याही महिन्यामध्ये आपण इथे येऊ शकता. आता कसं याल? तर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याला आपण दाबोलीम, या स्थळापासून हे सुमारे 60 ते 65 किलोमीटर आहे. हा बीच जो आहे समुद्रकिनारा, तो साधारण 60 ते 65 किलोमीटर आहे दाबोलीम एअरपोर्टपासून. पहिल्या भागात मी तुम्हाला गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टविषयी काही माहिती सांगितली होती, तर तो भाग तुम्ही कधी जमलं तर पुन्हा ऐकू शकता. आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर मडगाव रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 40 मिनिटांच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. तर मंडळी, थोडक्यात काय, तर गर्दीने भरलेला धसमुसळा गोवा आपल्याला नको असेल, शांतता हवी असेल, तर पालोलेम हे हवं असलेलं शांततेचं ठिकाण आहे. आणि इथे आपण स्वतःच्या शांततेसाठी जातो, पण आपली मजा झाली की दुसऱ्यांनी पण तेवढीच मजा घ्यावी यासाठी इथली शांतता टिकवून ठेवा, त्याचा चांगला लाभ घ्या आणि खूप मज्जा करा. पुढील वेळी आपण अगवाडा किल्ला पाहायला जाणार आहोत. आधी पाणी बघितलं, त्याच्यानंतर जमिनीवर किल्ले पाहून आपण काय शिकतो याचा विचार करून ठेवा मंडळी. आज आपण इथेच थांबूया. आता मी मोहना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढे भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार.

हेलो हेलो हेलो हेलो सुमती पवार मॅडम, सुमती आजी आली. हो, रविवार आलाय की आपली भेट ठरलेली असते. बरं का मंडळी, मी आता माझ्या घराच्या खिडकीत बसले आणि माझ्या समोर नारायण स्कूल आहे, इंग्लिश मिडियम स्कूल. खूप मोठी इंग्लिश मिडियम शाळा झाली आमच्या घरासमोर. आता तुम्हाला गंमत सांगते, मी 1983 साली आम्ही इथे राहायला आलो, पंपिंग स्टेशन रोडला. माझ्या घरासमोर फक्त मोठे टेकडी आणि त्याच्यावरती प्रचंड झाडी होती. बापरे, आम्ही राहायला आलो तेव्हा इथे वस्ती नव्हती. 83 आम्ही घर बांधलं आणि पाठीमागे गीतांजली सोसायटी आणि साईडला फक्त 1-2 बंगले होते. बापरे, घरासमोर एवढी झाडी होती, एवढी झाडी होती आणि उंचावर टेकडीवर होती. त्याच्यामुळे इतके पक्षी होते काय सांगू तुम्हाला. पक्ष्यांच्या टोळ्या म्हणा तुम्ही, झुंडचे झुंड, 2-3 प्रकारच्या चिमण्या होत्या. इतक्या छान बोलायच्या, असं काही कुई कुई कुई कुई कुई कुई त्यांचा आवाज आला की मला जाग यायची. हो, झाडी इतकी छान होती, सगळ्या प्रकारची झाडं होती. वारा आला की मस्त डोलायची, इतकं की माझ्या घराची दार सुद्धा खुळखुळू वाजायची. थोडीशी भीती वाटायची मला, कारण वस्तीच नव्हती ना फारशी. पण झाडी म्हणाला, बापरे फारच सुंदर. त्यात मग आम्ही दारासमोर गुलमोहर लावले होते मोठमोठे, अजून पण आहेत. तर 1-2 गेले, एक आहे आता मोठा आहे, दारासमोरच आहे. महापालिकेने काही झाडं लावलेली आहेत आणि समोरची झाडी तर इतकी मनमोहक होती की काय सांगू तुम्हाला. गवत तर होतच होतं, पण त्या टेकडीवरती त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आणि डुकरं सुद्धा राहत होते. त्यांचाही आवाज यायचा मला. भारद्वाज होते, नंतर साळुंक्या होत्या, छोट्या चिमण्या होत्या, बुलबुल होते, शिंपी पक्षी होता, काय सांगू तुम्हाला. भारद्वाज सुद्धा इतके छान बोलायचे, एकमेकांना साद घालायचे. आमच्या घराजवळ मोठं नारळाचं झाड आहे, त्याच्यावरती भारद्वाजाचं घरट होतं. आता बघा, आमच्या शेजारी पण बिल्डिंग झाली, ते नारळाचं झाड पण तोडलं गेलं आणि भारद्वाजही उडून गेले. पलीकडे राम मंदिर आहे, तिथे झाडी आहे आणि मध्ये मोठं नारायण स्कूल उभं राहिलेलं आहे. जिथे टेकडी होती ना, ते सगळी टेकडी साफ झाली, सपाट झाली आणि मोठं स्कूल झालं. आता स्कूल झालं ही गोष्ट चांगली आहे, पण जेवढी जंगल झाडी तोडली गेली तेवढी आपण लावली का? नाही लावत आपण, आपण फक्त तोडतो. बांधकाम करायला हरकत नाही, करावंच लागतं. स्कूल आवश्यकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण ते स्कूल बांधताना जी झाडी आम्ही तोडून जंगल सपाट केलं, जिथे हजारो प्रकारचे पक्षी राहत होते, त्या पक्ष्यांचा निवारा गेला, पर्यावरणाचं नुकसान झालं, ऑक्सिजनचं नुकसान झालं, याकडे आमचं लक्ष नाही. इंग्लंडमध्ये मी जेव्हा 4 महिने राहिले तेव्हा बघितलं मी प्रचंड झाडी. मध्ये 1-2 एपिसोड तुम्हाला सांगितलं म्हणून, तिथे असताना मी जुलै ते नोव्हेंबर मी 4 महिने होते. इंग्लंडचे एपिसोड तुम्हाला 3-4 पाठवले मी तेव्हा. अहो, जंगलात आहे तो, ते जंगलात सारखा पाऊस पडतो कारण जंगल तोडतच नाही. ते आपली गाडी जाते ना जंगलाच्या खिटूनच जाते, कामापुरते झाडं फक्त तोडलेत त्यांनी. आणि जेव्हा ते एक झाड तोडतात तेव्हा ते 3 झाडं लावतात. डोंगराच्या कडेकडेने तुम्हाला अजूनही प्रचंड झाडी लावलेली, अशा नळ्या असतात बांबूच्या, त्या नळीच्या मध्ये त्यांनी झाडं लावलेली असतात. आम्ही फक्त झाडं तोडतो, लावत नाही. एक झाड तोडण्यापूर्वी 2 झाडं कमीत कमी लावली पाहिजेत, म्हणजे एक जगतं. नुसतं झाडं लावून चालत नाही बेटांनो, झाडं जोपासावी लागतात. झाडं वाढवणं सोपी गोष्ट नाही. इंग्लंडमध्ये रस्त्यानं जनावरं जात नाहीत, बकऱ्या मेंढ्या कुत्र्या जात नाहीत, गाई जात नाही, ते खात नाहीत. आपल्याकडे तोही धोका आहे. पक्षी जनावरात झाडं खाऊन जातात, रोपं खाऊन जातात. म्हणजे बघा, इंग्लंडमधले लोक झाडं प्रचंड प्रमाणात लावतात, म्हणून प्रचंड पाऊस दरवर्षी, तिथे कधीही पावसाचा तुटवडा नाही. दिवसात 3-3 सीझन बघायला मिळतात. थोड्या वेळात पाऊस पडतो, थोड्या वेळात ऊन पडतं, थोड्या वेळात थंडी वाजते. अगदी हिरवळ आणि हिरवळ आणि हिरवळ. तुम्ही नजर टाकाल तिकडे, इंग्लंडमध्ये तुम्हाला हिरवळ दिसेल. हिरवळीत लपलेली छान सुंदर अशी टुमदार शिस्तीत उभी राहिलेली गावं दिसतील. ओ, नियोजन काय म्हण असतं ते शिकावं ते या लोकांकडून.
आम्ही नियोजन फक्त मनात करतो, कागदावर करतो, प्रत्यक्षात शून्य. माझ्या घरासमोर शाळा झाली, मला आनंद आहे, पण टेकडीवरची एवढी झाडं गेली त्याचं काय, पक्ष्यांचा निवारा गेला त्याचं काय. मला आता भारद्वाज दिसत नाही, साळुंख्या दिसत नाही, चिमण्या दिसत नाही, बुलबुल दिसत नाही, कावळे दिसत नाही. या पक्ष्यांनी कुठं जावं, त्यांची घरटे आम्ही उद्ध्वस्त करून टाकतो. आमचं घर उद्ध्वस्त केलेलं चालतं का आम्हाला? नाही चालत. मग नैसर्गिकपणे जो ज्यांचा निवारा आहे, झाडं आहेत, तिथे आनंदाने राहतात, डोलतात, घरटी बांधतात. अशा या पक्ष्यांचा निवारा उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? कोणी दिला? कोणीही दिलेला नाही. फक्त आपण ओरडतो पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण, बघ कृती मात्र शून्य. तुम्हाला असंसाठी सांगते मी की तुम्ही ह्या मी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐका. जिथे जिथे झाडी तोडली जाईल, तिथे तिथे ती नव्याने कशी उभी राहील, याचा विचार आतापासून सुरू करा. हो, तुम्ही या भारत देशाचे भावी आधारस्तंभ आहात. हा भारत देश आपल्याला वाळूसारखा रखरखीत व्हायला नको आहे, इथली हिरवळ जायला नको आहे, पर्यावरण जायला नको आहे, ऑक्सिजन जायला नको आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आत्तापासून सिरियसली घेतल्या तरच आपलं रक्षण होऊ शकतं. एक झाड एक माणूस जगवतो, एक झाड एका माणसाला पोसतो. हो, फुलं, फळं, पानं, मूळ, खोड, झाडाचा प्रत्येक अवयव, प्रत्येक अवयव उपयोगी आहे, औषधी आहे. वनौषधी झाडांपासून मिळतात. शेवग्याचं झाडाचा कण आणि कण शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. हे एक उदाहरण फक्त तुम्हाला दिले मी. असे हजारो झाडं आहेत की ज्याचा मानवी रक्ताशी, मानवी जीवनाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. ही झाडं माणसाचे अनेक प्रकारचे रोग दुरुस्त करतात. म्हणून प्राणवायू बरोबरच ही झाडं जोपासणं आमचं काम आहे, नव्हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर काळ आम्हाला कधीही माफ करणार नाही, हे तुम्हाला मी वारंवार सांगत असते. परवा आम्ही आमच्या राशागावच्या फार्म हाऊसवर गेलो होतो. 7-8 वर्षापूर्वी फार्म हाऊस डेव्हलप केलं, अगदी ड्रीप इरिगेशन पासून तर विद्यापीठाच्या रोपांपासून मेहनत घेऊन मी ते फार्म उभं केलं. आणि तुम्ही बघा, गेल्या 7-8 वर्षात परवा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थक्क होऊन गेलो. इतकी सुंदर झाडी वाढली, इतकी छान झाली झाडं की माझी तिथे झोपडी बांधली, त्या झोपडीत बसलं की दरवाजा रस्त्यावरचा आता काहीही दिसत नाही, इतकी दाट आणि सुंदर झाडी झाली, हिरवीगार अशी. सर्व प्रकारची झाडं मी तिथे लावली. आंब्याची तर 4-5 झाडं आहेत, लिंबू आहे, चिंच आहे, शिसम आहे, साग आहेत, वड आहे, बापरे काय नाही लावलं तिथे मी. बांबू पण खूप लावला होता मी, पण बांबूची खूप घाण होते, खूप सुंदर दिसायचा. कडेने कंपाऊंडला सगळा बांबू लावला होता मी, पण बांबूची इतकी घाण होते उन्हाळ्यात, तिथे ना जंगल आहे ना, तर पेटण्याची भीती वाटते. एक दोनदा मागे पेटलंही, पण झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून नाहीला जाणे मला बांबू काढून टाकावा लागला. खूप छान दिसायचा तो, प्रत्येकच झाड छान दिसतो, खूपच छान दिसतं. आणि काय पैसे मागत नाही, ते पैसे देतात आपल्याला उलट. तर इतकं सुंदर दिसतं ते शेत माझं आता की तिथून पाय निघत नाही. तिथे मी खेळणीसुद्धा ठेवली आहेत. सीसा आहे, घसरगुंडी आहे, झुले आहेत, पाण्याची मोठी टाकी आहे. इतकं नुसतं बसतं ना झुल्यावरती, इतकं छान मनोरंजन होतं, तिथून हलावंसं वाटत नाही. कडक उन्हातसुद्धा थंड हवा लागते तिथे, कारण गच्च झाडी आहे. आता आंब्यांना मस्त मोहर आलेला आहे उन्हाळ्यात, आंबे येतील जून जुलैमध्ये भरपूर. हो, मे चेनपासून आंब्याला सुरुवात होते. अहो, नुसत्या माझ्या दारातला आंबासुद्धा 4-5 आंबे देतो मला. मंडळी, एक झाड दरवर्षी तुम्हाला हापूस आहे, 4-5 हापूस मला मिळतात. आहात कुठे तुम्ही?
माझ्या घरातले नोकर चाकर सगळे आम्ही खाऊन तृप्त होतो. मी हे का सांगते, झाड फक्त देतात, फक्त देतात, काहीच मागत नाही, काहीच घेत नाही. पाणी घाला तरी फुलं देतील, फळं देतील. नाही घाला जमिनीतनं पाणी शोषतील. त्या जीवनशक्तीवर तुम्हाला पाहिजे तेवढी फळं ते नक्कीच देतात. हलतात, टुलतात, मनाला आनंद देतात, फुलं आनंद देतात. मग झाडं जोपासणं आम्हाला सर्वच दृष्टींनी आवश्यक आहे, नाहीतर आम्हाला भविष्य नसेल. कशी होय झाडांची महती? हे माझं सृजना नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये मी एक पान उघडलं आणि मला दिसलं महती. किती विविधता झाडांमध्ये, किती छटा मनमोही. किती विविधता झाडांमध्ये, किती छटा मनमोही. सांगा कोणाला आवडत नाही झाडांची ती राई? शक्य आहे का झाडांची राई कोणाला आवडत नाही? असं शक्य आहे का? ज्याला झाड आवडत नाही तो अगदीच अरसिक असला पाहिजे, हो प्रश्नच नाही. मनात करती झाडे जागा. ऐका बरं, झाडं काय करतात? आपल्या मनात जागा करतात, स्थान निर्माण करतात. मनात करती झाडे जागा, सुखावती नयनांना अर्थात नयन सुख, दृष्टी सुख. झाडांकडे नुसतं पाहिलं तरी प्रसन्न वाटतं, छान वाटतं. मनात करती झाडे जागा, सुखावती नयनांना. सौंदर्याचे जणू उपासक अंगी कळा नाना. झाडं काय आहेत? सौंदर्याचे उपासक आहेत. त्यांच्या अंगी नाना कळा आहेत, नाना गुण आहेत. ओ, ते फुलं देतात, फळं देतात, औषधं देतात, डिंक देतात, ओ की नाही. मध देतात, झाडाला पोळं असतं ना, मधमाशा झाडाला पोळं करतात ना. मग त्याच्या अंगी नाना कळा आहेत. आपली आपण रुजती झाडे, हो आपली आपण रुजती झाडे. तुम्ही फळं खाल्ली, बिया फेकल्या की झाडं आपोआप येतात, हो आपोआप येतात. एक माणूस आहे, मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास करताना सीताफळाच्या बिया तो बरोबर ठेवतो आणि जाताना जंगलात सीताफळाच्या बिया फेकत जातो. हजारो सीताफळाची झाडं आली, तीच सीताफळं काढून तो विकतो, दरवर्षी बिया टाकतो. बघा, काहीच कष्ट नाही हो. बियानुसं सामान नुसत्या फेकायच्या आहेत. पाऊस पडला की आपोआप त्या रुजतात, काहीच कष्ट करायला लागत नाही. बघा किती सोपं आहे. आपली आपण रुजती झाडे, मिळेल तेथे जागा. ध्यास असे जगण्याचा त्यांचा, नाही कशाचा त्रागा. किती छान लिहिलं मी. ध्यास असे जगण्याचा त्यांचा, त्यांना जगण्याचा ध्यास आहे, रुजण्याचा ध्यास आहे. आणि कसलाही त्रागा न करता, काही न मागता ते जगतात. कुंडीत वाढलेलं झाड आणि जंगलात वाढलेलं झाड याच्यात हाच फरक आहे. कुंडीत वाढलेलं झाड पाणी मागतं, जंगलात झाडलेलं झाड पाणी मागत नाही. जमिनीत खोल खोल जातं आणि आपलं आपण पाणी शोधतं. त्याच्यामुळे जंगलातल्या झाडांची मुळं लांबवर पसरतात आणि जंगलातली झाडं उंच आणि मजबूत वाढतात आणि वर्षानुवर्षे टिकतात. कुंडीतल्या झाडाला पाणी घातलं नाही की संध्याकाळी लगेच मानात टाकतात. जंगलातली झाडं कितीही उन्हामध्ये मानात टाकत नाही. पानं झडतील पण जीव धरून राहतात. पाऊस पडला की पुन्हा फुटतात. हे त्यांचं वैशिष्ट्य, कारण ते स्वतः जगण्याची कला ते शिकलेले आहे. बिजे उलीसे रुजते विशाल होतो वृक्ष. प्रश्न नाही, एवढंसं बी असतं ना काय एवढं. त्याचा वटवृक्ष होतो, त्याचं अंजिराचं झाड होतं, त्याचं उंबराचं झाड होतं, त्याचं पिंपळाचं झाड होतं आणि आकाशाला गवस निघालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्या राशेगावच्या फार्मवरती मी दारातच मोठं वडाचं झाड लावलं आहे. आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. माझं स्वप्न आहे ते झाड खूप खूप खूप मोठं व्हावं, त्याच्या फांद्या लांबपर्यंत जाव्यात आणि तिथे हजारो पक्ष्यांनी घरटी करावीत असं माझं स्वप्न आहे. आणि ते लवकरच पूर्ण होईल असं मला दिसतंय. कारण ज्या जंगलात एकही पक्षी येत नव्हता, एकही फुलपाखरू येत नव्हतं, त्या माझ्या राशेगावच्या फार्ममध्ये आता पक्षी यायला लागलेत, फुलपाखरं यायला लागलेत, झाडावर बसतायत. काही दिवसांनी ते घरटीही करतील अशी मला अपेक्षा आहे. ओ, आत्ता त्यांची वस्ती सुरू झालेली आहे. मग
विजयवले से रुजते आणि विशाल होतो वृक्ष फुले सुवासिक आणि फळांना देण्यासाठी दक्ष नुसते रुजत नाही वाढतात फुलतात फळतात फुलं देतात आणि फळंही देतात. किती प्रकारचे खार आंबट तुरट गोड ती सगळ्या चवी खारट आंबट तुरट गोड ती मधुर मधुर रस आवड आहे तुरट आहे हो की नाही. खारट खा आंबट तुरट तुड ती मधुर मधुर रसदाई विसावता तरतळी कुणीही शीतल छाया देई. पांथस्त वाटसरू जातात रस्त्याने झाड शोधतात दमले भागले बसतात झाडाच्या मुळावरती डोकं टेकवतात विश्रांती घेतात आणि शीतल छायेत तृप्त झाले की मग पुढे आणखी वाट चालू लागतात. सुसाट होती वारे जेव्हा टपटप येती धारा सुसाट होती वारे जेव्हा टपटप येती धारा सूर्य ओकतो आगही तेव्हा झाडच देई थारा. बर उन्हाळा असतो पण रस्त्याने जात असतो एकही झाड दिसत लांबवर कुठेतरी झाड दिसतं लगेच आपण साईड बदलतो आणि त्या झाडाच्या दिशेने झपा झपा चालू लागतो आणि झाड येतात आपल्याला कसं हायस वाटतं. बघा ऐके नाही सूर्य ओगतो ओकतो आगही तेव्हा झाडच देई थारा आणि सुसाट सुट्टी वारे जेव्हा टपटप येती धारा तेव्हाही आपण पटकन पळत पळत झाडाखाली उभे राहतो. पावसापासून संरक्षण होतं उन्हापासून संरक्षण होतं अशी ही झाड मानवाला अत्यंत उपकारक असतात. मुरून जातो पावस आतत्या टपटपते त्याचे अंग स्वतः झेलतो आग निखारा टपटप तपोर थेंब. वा स्वतः झेलतो आग नि मारा टपटप टपोर थेंब. झाडे स्वतः सूर्याची आग झेलतात पावसाचा टपटप मारा झेलतात त्या पावसात मुरून जातात भिजून जातात इतके भिजतात की त्यांच्या अंगातनं पण पाऊस ठिपकू लागतो पण ते दुसऱ्याचं संरक्षण करतात. महती झाडांची जे जाणती महती झाडांची जे जाणती झाडांना रुजविते. खरंय जे सुज्ञ आहेत जे विचार करतात ज्यांना झाडांची महती महत्व पटलेलं आहे ते द्रष्टे लोक दूरचं पाहणारे हो. माझ्या आजोबांनी शेतात झाडं लावली आहेत अजून ती आहेत तशीच्या तशी मोठी मोठी होऊन गेलेली आहेत. आजोबा झाडं लावतात तेव्हा नातवांना मिळतात हो की नाही. इतकं सोपं नाही येते म्हणून एक झाड वाढवायला रुजवायला प्रचंड मेहनत लागते वर्षानुवर्षे लागतात हे ज्यांना कळतं झाडांचं महत्व ज्यांना कळतं ते झाडांना रुजवतात ते झाडांना जोपासतात आणि जे मूर्ख आहेत ते झाडं तोडतात. झाड तोडणारा कोण मग मूर्ख हो झाड तोडणारा मूर्ख आणि झाड लावणारा शहाणा सुज्ञ. कोण व्हायचं तुम्हाला मूर्ख की सुज्ञ सुज्ञ व्हायचं ना. मग झाडांची महती ज्यांना ज्यांना कळते ते झाडांना रुजवतात आणि उपकृत करून भूमातेला सुज्ञ जगी म्हणविते. ऐका किती छान लिहिले बघा उपकृत करून भूमातेला सुज्ञ जगी म्हणविती. जे झाडांना रुजवतात वाढवतात ते भूमातेला जमिनीला वसुंधरेला उपकृत करतात तिच्यावरती उपकार करतात आणि अशा प्रकारे झाडांना लावून पृथ्वीवरती पृथ्वीवरच्या माणसांवरती उपकार करणारे हे लोक कसे आहेत सुज्ञ जगी म्हणविती. ते सुज्ञ असतात त्यांना चांगलं ज्ञान असतं ते शहाणे असतात म्हणून ते झाडांची महती जाणतात झाडांना रुजवतात आणि पृथ्वीवरती उपकार करतात. हो झाडे हे उपकारक आहेत सर्वार्थाने उपकारक आहेत त्यांना फक्त देणं माहीत आहे घेणं माहीत नाही. ही झाडं तुमच्या घरात दररोज तुम्ही बघता तुमची दारं झाडाची आहेत तुमच्या घरामध्ये नाना प्रकारे त्यांचं वास्तव्य आहे. खेड्यातल्या चुलीमध्ये सुद्धा झाडं जळतात बाळाची झोळी सुद्धा लाकडाची असते त्याला गोधडी असते नाना प्रकारे बाळाचे पाळणे सुद्धा झाडाचे असतात. झाडे फुलं फळं लाकडं
चंदन तर देतातच, पण शेवटी तुम्ही जेव्हा शरणावर जाता तेव्हा झाडं तुमच्या बरोबर शेवटची साथ सुद्धा करतात. तुमच्याबरोबर ते स्वतःला जाळून घेतात, तुमच्याबरोबर त्यांची सुद्धा तीन चिमट्या राख होते. बघा, एवढा त्याग कोणीही करू शकणार नाही असा त्याग झाडं आपल्यासाठी करतात. जीवनभर तर साथ देतातच देतात, पण मरतानाही त्यांची संगत ते सोडत नाहीत, इतके ते एकनिष्ठ आहेत, इतके ते उपकार करणारे आहेत. म्हणून झाडांचे उपकार आपण जाणले पाहिजेत आणि प्रचंड प्रमाणात झाडं लावले पाहिजेत. मंडळी कळतंय का? मग शहाणी मुलं आहेत ना तुम्ही, का गणू? मग पटलं का मी सांगितलं? ऐकलं का तुम्ही नीट? नुसतं ऐकून सोडून देऊ नका. झाडं कशी जोपासली जातील, कशी वाढवली जातील, याचा आतापासून विचार करा. बाय बिठांनो, बाय बाय.

0: रामराम मंडळ मी राजेश नांदेर आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळूनेर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपण परदेशात जावं, काहींचं स्वप्न असतं की आपण शिकायला जावं, काहींचं स्वप्न असतं की परदेशात काही दिवस फिरून यावं, पण असं खूप कमी लोक असतील की ज्यांना परदेशात जायची इच्छा नसेल. आता त्याच्यात भारतात एक क्रेज आली आहे की आपल्या मुलाला मुलीला परदेशात पाठवायचं. का पाठवायचं? पैसा आहे म्हणून पाठवायचं, ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून पाठवायचं, का स्टेटस म्हणून पाठवायचं? त्यावेळेस तुमची फायनान्शियल कंडिशन, स्टुडंट लोन इझिली अवेलेबल आहे म्हणून पाठवायचं. याबद्दल आपण आज बोलणार आहोत मधुरा पवार आणि हेमंत पवार यांच्याशी. मधुरा आताच अमेरिकेमधून MS करून आलेली आहे आणि तिचे वडील हेमंत पवार. आपण सुरुवात हेमंत तुझ्यापासून करूया. मला एक सांग, तुझं प्रामाणिक इच्छा काय होती की मुलीला तू, तिला एकुलती एक मुलगी आहे तुझी, तू तिला पहिल्यांदा घराबाहेर पाठवलंस ते तिला इंदोरला शिकायला. त्यावेळेस ती तुझ्या घराबाहेर पहिल्यांदा पडली आणि तुम्ही एकुलती एक लाडकी पोर. त्याच्यानंतर ती तिथून शिकून आली 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर तू लगेच तिला वर्षभरात परदेशी पाठवलं. तुझा तिला परदेशी पाठवण्यामागचा उद्देश काय?
1: ऍक्च्युली मी नाही पाठवलं तिला, तिचे बहुतांश निर्णय तिनेच घेतले आहेत.
0: ओके.
1: फक्त तिच्या निर्णयाला मी सपोर्ट केला.
0: का केलास या निर्णयाला स्पेशली? तुला का तिचं म्हणणं पटलं की असू शकते तिची इच्छा आहे, कोणत्याही मुलाला मुलीला वाटतं की आपण परदेशात जाऊन यावं? रोमॅन्टिक आयडिया.
1: येस,
0: रोमॅन्टिकच आयडिया मला जास्त वाटते. पैसा भरपूर लागणार आहे, तर तिच्या होला हो ह्यावेळेस तू का म्हटलंस?
1: अच्छा, मलाही तसंच वाटत होतं की हा ट्रेंड आहे आजकाल. पण मग तिला जर जायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचे पॉइंट असे होते की ती तिकडे गेल्यानंतर तिला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा तिला काही ऑपॉर्च्युनिटीज हा नसून तिला तिकडे एक वेगळं व्हिजन मिळेल, हा एक माझा दृष्टिकोन होता.
0: आणि मग रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा विचार का नाही केलास तो? तर माझ्या मते ती 2 वर्ष होती ना, 2 वर्ष होती साधारण, 50-1 लाख सरळ इन्व्हेस्टमेंट असेल.
1: हो, टोटल इन्व्हेस्टमेंट 75 लाख आहे ऍक्च्युली.
0: हा, मग तू तो विचार का नाही केला हे 75 लाख आपण जो इन्व्हेस्ट करतोय फक्त एकुलती एक मुलगी म्हणून केला का?
1: नाही, एकुलती एक मुलगी असल्यामुळे बेनिफिट झाला की तिला मी पाठवू शकलो. कदाचित 2 असते तर मग मला विचार करावा लागला असता. पण माझं पहिल्यापासून मत असं आहे की शिक्षण घेताना तुम्ही त्याच्या अपॉर्च्युनिटीकडे जर बघितलं जातं आणि मिळते पण आजकाल, पण असं शिक्षण घ्यावं की ज्याच्यात तुम्हाला पॅशन आहे आणि तिला त्याच्यात पॅशन होतं.
0: ओके.
1: कारण आपलं पॅशनचं शिक्षण जर आपण घेतलं आणि बाहेर गेल्यानंतर तिला जर एक चांगलं व्हिजन मिळालं तर मग ती जास्त फ्रुटफुल गोष्ट वाटते माझ्या लाईफमध्ये.
0: हेमंत, खूप सुंदर बोललास, खूप छान बोललास. मंडळी, फक्त आपला मुलगा मुलगी म्हणते की मला परदेशात जायचं, आजकाल एक घरात एक किंवा 2 मुलं आहेत, त्यामुळे पॅरेंट्स विचार करतात ठीक आहे आणि एज्युकेशन लोन इझिली मिळतं त्यामुळे पाठवतात. पण पाठवण्यापूर्वी हा विचार नक्की करा, तुमचा मुलगा मुलीला पाहिजे म्हणून पाठवताय की खरंच त्यामागे तुमचा दृष्टिकोन काय? कारण मुलांचा एक्सपिरियन्स आयुष्याचा आणि आई वडिलांचा एक्सपिरियन्स खूप फरक असतो. मधुरा, वेलकम बॅक.
2: हॅलो.
0: कधी आलीस तू इंडियात?
2: मी आताच रिसेंटली आले.
0: किती दिवस झाले?
2: 2-3 दिवस.
0: म्हणजे ताजी ताजी आली. किती वर्ष होती तू अमेरिकेत?
2: मी 2 वर्ष होते.
0: तुझं भारतातलं बेसिक एज्युकेशन काय?
2: मी माझं बॅचलर्स अवंतिका युनिव्हर्सिटी मध्ये केलं.
0: कुठे?
2: इन उज्जैन.
0: अच्छा.
2: आणि
0: कशात केलं?
2: मी युजर एक्सपिरियन्स डिझाइन मध्ये माझं बॅचलर्स केलं.
0: ते काय?
2: ते म्हणजे बेसिकली ऍप्स आणि वेबसाईट डिझाईन करते इन डिजिटल फॉर्म व्हिज्युअली. सो
0: व्हिज्युअली म्हणजे
2: आय डिझाईन द ऍप, ज्याच्यात आय डिझाईन हाऊ जे ऍप यूज करता युजर्स ते इंटरॅक्ट कसं करतात त्या ऍपसोबत, ते कुठे टच करतील तर काय स्क्रीन ओपन होईल किंवा त्यांचं इंटरॅक्शन कसं असेल, पूर्ण जर्नी कशी असेल ऍपवर,
0: त्यांनी ओपन केल्यावर त्यांना काय दिसेल. दॅट यू मीन बाय व्हिज्युअल?
2: या.
0: ओके. हा कोणचा कोर्स होता? हा 12th नंतर केला असतो?
2: हो हो, ही माझी बॅचलर्सची डिग्री.
0: काय म्हटली डिग्रीचं नाव?
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: आणि दिस इज इंजिनिअरिंग?
2: नो, दिस इज डिझायनिंग, प्युअरली डिझायनिंग.
0: अच्छा, डिझायनिंग मधली बॅचलर डिग्री केली.
2: येस.
0: आणि त्याला म्हणतात
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: ओके. आणि मग त्याच्यात अजून काय काय करता येतं त्या फील्डमध्ये?
2: बेसिकली त्याच्यात खूप सब्जेक्ट असतात. सो द बेस इज की यू बिकम अ डिझायनर, यू कॅन डिझाईन वेबसाईट्स, यू कॅन डिझाईन ऍप्स आणि अदर थिंग्स ॲज वेल. सो बेसिकली हे क्रिएटिव्ह फील्डमध्ये येतं, क्रिएटिव्ह प्लस आय टी फील्डमध्ये हा सब्जेक्ट येतो.
0: तू का ऑप्ट केला?
2: सो मला नेहमीच क्रिएटिव्ह फील्ड
3: मध्ये
2: सायन्स
3: ओके
2: नेहमी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायचं. आय एम नॉट अ पर्सन हू वॉज मेंट फॉर टेक्स्ट बुक बुक्स वगैरे थेअरी असं नाही होतं. सो मला
0: म्हणजे स्कुलिंग मध्ये इंटरेस्टेड इन ड्रॉइंग
2: मी नेहमीच ड्रॉइंगच्या क्लासला जायचं एलिमेंटरी इंटरमिजिएट.

0: महाराष्ट्रीयन फूड
1: नाही, महाराष्ट्रीयन फूड नाही, हॉस्टेलचं फूड. सो प्रत्येक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमचा खूप वेगळा. तू पॅम्पर्ड
0: मुलगी आहेस?
1: नॉट रिअली.
0: अच्छा,
1: इंडिपेंडेंट आहे.
0: ओके,
1: ते सगळे एक्सपिरियन्सेस फर्स्ट

0: ही आयडिया कोणाची होती?
1: ही आयडिया ऍक्च्युली कोविडच्या टाइममध्ये जेव्हा आम्ही परत घरी आलो, बिकॉज कॉलेज तर जाऊ शकत नव्हतं आणि तिथे राहण्याची पण तेव्हा काही सोय नव्हती. मग घरी
0: आल्यानंतर
1: हे आम्ही थर्ड इयर जेव्हा आमचं सुरू झालं
0: तेव्हा. इंटर्नशिप सुरू झाली होती तुमची?
1: हो हो, मी इंटर्नशिप पण केली हे करण्याच्या आधी.
0: ओके, सो तुला थोडा अनुभव होता मार्केटचा.
1: हो हो, ओके. इंटर्नशिप केली त्यानंतर हे काम सुरू केलं माझ्या फ्रेंड्स सोबत, हळूहळू बिल्ड करायला स्टार्ट केलं आणि त्यातही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले, वेगवेगळे क्लायंट्स आले, वेगवेगळं काम आलं, त्यामुळे बराच एक्सपिरियन्स पण वाढला. हेही समजलं की गोष्टींसोबत डील, क्लायंट्ससोबत बेसिकली डील कसं करायचं, डिझाईनचे वेगवेगळे डोमेनमध्ये डिझाईन करायला मिळालं.
0: मग हा बिझनेस सुरू केला, तू सक्सेसफुल होता?
1: हो.
0: मग तरी तो सोडून परदेशात का गेलीस?
1: कारण
0: त्याचं खरं कारण दे मला.
1: हो, कारण तिकडे जायचं हे आधीपासूनच माझ्या डोक्यात होतं.
0: का होतं?
1: सो का होतं, बिकॉज एक फॅसिनेशन होतं बाहेर जाण्याचं, एक ते
0: ग्लॅमर.
1: या, बऱ्याच ऐकलं होतं गोष्टी की वेगवेगळं कल्चर असतं, ते पण एक्सपिरियन्स करायचं होतं, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आणि गुड मास्टर्स डिग्री फ्रॉम अ गुड कॉलेज वॉज ऑल्सो द गोल.
0: त्याने काय फायदा होतो?
1: त्याने फायदा बराच होतो की यु नो, ते जॉब मार्केटमध्ये इट लुक्स गुड, तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि इट लुक्स गुड ऑन युअर रेझ्युम एज वेल.
0: बट यू वॉज अर्निंग गुड, यू वॉज, यू स्टार्टेड बिझनेस, मग येऊन पुन्हा नोकरी करण्यापेक्षा हाच बिझनेस कंटिन्यू केला असता तो फायदा नसता झाला?
1: झालं असता, पण आय थॉट की मे बी दिस इज ऑल्सो एक चांगली स्टेप माझ्यासाठी माझ्या करिअरमध्ये पुढे. सो हो, सो मग मी हा डिसिजन घेतला की बाहेर जाईन, थोडं वेगळं वर्ल्ड पण एक्सपिरियन्स करेल, थोडं अजून नॉलेज पण मिळेल
0: आणि व्हिजन बदलेल. जसं हेमंत बोलला, हेमंत ती वाक्य मला खूप आवडलं तुझं, व्हिजन. व्हिजन,
2: येस येस,
0: दॅट वॉज राईट. बरं, एज्युकेशन घेऊन आलीस, मग फॉरेनला जायचं ठरलं तुझं.
1: हो हो.
0: मग युएस ऑप्ट का केलंस?
1: US बिकॉज खूप मोठं IT हब, सिन्स US जॉब अपॉर्च्युनिटीज जास्त, कॉलेज जास्त चांगले आहेत US मध्ये.
0: बट US इज कॉस्टली ना?
1: या, US इज कॉस्टली.
0: तो तो विचार नव्हता केला असतो?
1: नाही केला होता, ऑफकोर्स पेरेंट्सला कन्सल्ट केलं आणि मग सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून मगच तो डिसिजन घेतला पुढे.
0: कोणत्या कॉलेजमध्ये होतीस?
1: मी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी.
0: कुठे?
1: फिलाडेल्फिया.
0: ओके. काय प्रिपरेशन केलीस? व्हिसा वगैरे, ऍप्लिकेशन वगैरे काय?
1: सो बेसिकली दोन एक्झाम्स द्यावे लागतात, त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं, क्लासेस लावून.
0: कसल्या एक्झाम्स?
1: एक इंग्लिशची एक्झाम असते, IELTS म्हणतात त्याला, और लोक TOEFL साठी पण ऑप्ट करतात, डिपेंड्स ऑन व्हॉट इज प्रेफर्ड.
0: बरं, मग ती पास आउट झाली, मग कॉलेज शॉर्टलिस्ट कसं केलंस?
1: कॉलेज शॉर्टलिस्ट केलं ऑन द बेसिस ऑफ कंडिशन की मला काय अभ्यास करायचंय, मला काय सब्जेक्ट शिकायचे आणि
0: कशासाठी गेलीस तू, काय केलंस?
1: आय डिड मास्टर इन युजर एक्सपिरियन्स अँड इंटरॅक्शन डिझाईन.
0: ते काय?
1: ते पण हे सेमच फील्ड आहे, फक्त मोर फोकस्ड ऑन एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जे इंटरॅक्शन डिझाईन आहे. बेसिकली मोस्टली UI आणि रिसर्च स्टफ. की कसं
0: कॉलेज फायनल झालं, निघालीस, कसा मूड होता?
1: एकदम एक्साइटेड, नर्वस एक्साइटेड दोन्ही.
0: आणि मिसिंग पॅरेंट्स फॉर कपल ऑफ इयर्स?
1: हो हो, ऑफकोर्स.
0: तेवढी प्रॅक्टिकल आहेस तू?
1: नाही, थोडं ते होतं, थोडं एक्साइटमेंट
0: बिकॉज
1: बरेच ऍट टाइम्स, नॉट ऑलवेज.
0: ओके, नॉट ऑलवेज.
1: आणि बऱ्याच गोष्टी होतात टू लुक फॉरवर्ड टू.
0: ओके,
1: त्यामुळे एक्साइटमेंट पण तितकीच होती.
0: मग तिथे लँड झाली.
1: हो.
0: हाऊ वॉज द फर्स्ट डे?
1: इट वॉज टायरिंग, कारण इट इज अ मोठी जर्नी आहे खूप, इंडिया टू US, त्यामुळे टायरिंग असतं, बट स्टील एक्साइटिंग असतं, कारण तुम्ही घरी दुसऱ्या एका नवीन घरी जात असतात, नवीन सिटीमध्ये जात असता, सो थोडंसं कन्फ्युजिंग पण असतं, कारण एअरपोर्ट टू घरी कसं पोहोचणार तुम्हाला फिगर आउट करायचं असतं, सो ते पण एक आहे.
0: मग ते कॉलेज तुम्हाला हेल्प नाही करत? कोणी कोणाशी तुम्ही बोलू शकता कसं काय, पिकअप ड्रॉप वगैरे काही?
1: हो, बरेच कॉलेजेस हेल्प करतात.
0: तुझ्या कॉलेज
1: डिपेंड ऑन द सर्व्हिस. माझ्या कॉलेजने ही सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली, बट आय थिंक आम्ही बरेच लोक होतो एकत्र, सो आम्ही.
0: अच्छा, तुम्ही?
1: हो, मी माझ्या काही फ्रेंड्स सोबत गेले.
0: ओके, मग ते बरं सोपं झालं.
1: हो हो.
0: ओके, आता तिथलं एज्युकेशन तुमच्या कॉलेजमध्ये फक्त अमेरिकनच होते का पूर्ण जगातले लोक होते?
1: होते, जगातले लोक पण असतात, अमेरिकन्स पण असतात, इंडियन्स पण असतात.
0: मग आता ओव्हरऑल तुझा 2 वर्षाचा तिथला एज्युकेशनचा

0: एक्सपिरियन्स, भारतातलं एज्युकेशन आणि तिथलं एज्युकेशन मधला फरक, तिथली लाईफस्टाईल आणि इथली लाईफस्टाईल मधला फरक.
1: सो भारताच्या एज्युकेशन मध्ये असं झालं की मी 1.5 वर्ष फक्त कॉलेजमध्ये राहू शकले बिकॉज कोविड आला आणि सगळ्यांना घरी यावं लागलं परत. सो माझे ते 2.5 इयर्स जे काही कॉलेजमध्ये बाकी होते ते मला तिकडे जाऊन नाही करता आले. सो हाफ द कॉलेज मी घरी बसून ऑनलाईन या पद्धतीने केलं. 1.5 वर्ष होते मी कॉलेजमध्ये, तेही खूप चांगला एक्सपिरियन्स होता कारण जसं मी म्हटलं की ते माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स बाहेर राहण्याचा आणि गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा. सो ते वेगळं होतं आणि US मध्ये टोटली वेगळं होतं कारण ॲटलिस्ट इंडियामध्ये मी हॉस्टेलमध्ये राहत होते. सो फूड आणि मेसचं जेवण वगैरे सॉर्टेड होतं, बट जेव्हा मी US ला गेले तेव्हा तिकडे मला सगळं स्वतःहून करावं लागलं. सो जेवण बनवायचं किंवा स्वतःची काळजी घ्यायची किंवा कॉलेज आणि खायचं झोपायचा हा सगळा टाइम मेंटेन करायचा. सो नवीन फ्रेंड्स बनवायचं. सो
0: इंडियन्स बरोबर होते, मग तुला काही फरक जाणवला का? इंडिपेंडेंट गेले असते तर लाईफ वेगळं असतं.
1: तसं बघायला गेलं तर इंडिपेंडेंटच गेले बिकॉज हे सगळे फ्रेंड्स पण अननोन होते. ते
0: नाही पण तरी तरी एक बॉन्डिंग असतं ना.
1: हो हो हो, तरी
0: नाही ते ऍब्सोल्युटली वेगळा एक्सपिरियन्स असतो.
1: हो हो.
0: मला एक सांग, तिथं MS करणं काय फरक वाटला जर इथं तू मास्टर्स केलं असं, तिथल्या मास्टर्स मध्ये काय फरक वाटला अदर दॅन एक मोठी युनिव्हर्सिटी वगैरे? क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता? स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता?
1: बराच डिफरन्स असतो. इंडियामध्ये मी क्लासेस जसं रोज अटेंड करायचे तसं तिकडे नव्हतं. तिकडे मी वीकमधनं 3 क्लासेस अटेंड करायचे, 3 आवर्स.
0: शिकवण्याची पद्धत आपल्यासारखीच?
1: आपल्यासारखीच. क्लासला जायचं, प्रोफेसर्स येणार, ते शिकवतात, थोडं थिअरी शिकवतात.
0: त्याची लँग्वेज
1: प्रॅक्टिकल
0: ऍक्सेंट
1: सुरुवातीला कॅच करायला थोडा सुरुवातीला प्रॉब्लेम होतो. कधी कधी कम्युनिकेशन गॅप पण होतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि प्रोफेसरमध्ये. बट आय थिंक थोडा टाइम दिल्यानंतर ते होतं बरोबर सेट बिकॉज प्रत्येक गोष्टीला थोडा टाइम द्यावा. हो, तर तो इश्यू.
0: आणि तू गेल्याबरोबर कॉलेज इमिजिएट सुरू झालं होतं का?
1: नाही, त्याच्या आधी आमचं ओरिएंटेशन होतं. त्यांनी आम्हाला गोष्टी समजवल्या, कॉलेजचं टूअर दिलं, सिटीचं टूअर दिलं आणि थोडासा टाइम दिला एकमेकांशी ओळख करायला किंवा कॉलेज फिरायला बघायला की काय कॉलेजमध्ये काय नाही. सो त्यानंतर 1-4 दिवसात कॉलेज स्टार्ट.
0: ओके. आणि एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये सांग फरक, स्टँडर्ड मध्ये फरक सांग, एवढा ह्यूज डिफरन्स आहे का?
1: खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन वाटलं मला.
0: आपल्या इथे मास्टर्स मध्ये प्रॅक्टिकल नसतं?
1: नाही, असतं. डिझाईन ऍज अ फील्डच खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. इट ते तुम्ही बुक्स मधनं नाही शिकू शकत. सो ते तुम्हाला प्रॅक्टिस करूनच शिकावं लागतं. सो ते एक आहे. बट ऍज आय सेड की इंडियामध्ये मला बॅचलर्स करायला जास्त कॉलेजमध्ये जायला टाइम नाही मिळाला कारण कोविडमुळे घरी होते. सो इंडियामध्ये पण सेमच रुटीन फॉलो होत होतं की सकाळी उठायचं, क्लासला जायचं, प्रॅक्टिकल जे काय प्रोफेसर शिकवणार ते करायचं, असाइनमेंट करायची. US मध्ये थोडं अजून प्रॅक्टिकल अशामुळे वाटलं की कधी कधी ते असाइनमेंट करायला आम्हाला बाहेर घेऊन जाणार किंवा ते सांगणार की यु नो प्रोसेस एक्सप्लेन करणार की ते कसं वर्क करतं काय करतं. सो छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज विथ क्लासेस होत होते. सो
0: खूप इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मध्ये खूप वास्ट फरक नाहीये ना?
1: मला इतका नाही वाटला.
0: क्या बात आहे, यू आर प्लेइंग ऑनेस्टली, सॅल्यूट टू दॅट. बरं, तू एज्युकेशन करताना काही पार्ट टाइम वर्क वगैरे करायची का? कारण इथून पाठवताना जे कॉलेजेस वगैरे म्हणतात की तुम्ही बरंच तुमचे एक्सपेन्सेस पार्ट टाइम काम करून कमवू शकतात, तुम्हाला घरून पैसे मागवायची गरज नाही. तर खरी परिस्थिती काय तिथं, कशी करतात स्टुडंट?
1: तर बरेच
0: लिगली व्हॉट इज अलाउड?
1: या, सो लिगली व्हॉट इज अलाउड इज की तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये काम करू शकतात,
0: कॉलेजच्या
1: कॅम्पस जॉब, येस, दॅट इज अलाउड.
0: एवढ्या स्टुडंटला एवढं काम असतं?
1: तेच, आता तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे, टफ आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन कसं तुम्ही ते मॅनेज करता किंवा टॅकल करता किंवा कॉलेजमध्ये पण किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंट्ससाठी कम्पेअर्ड टू द रेशो ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ जॉब ओपनिंग्स कॉलेजमध्ये. त्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड करतं किंवा तुमचं कॅम्पस किती मोठं आहे, रिक्वायरमेंट किती आहे त्या कॅम्पसमध्ये, त्याच्यावरती पण डिपेंड करतं.
0: एज्युकेशन झालं तुझं पूर्ण, तुझा इच्छा काय होती? अमेरिकेत जॉब करावा? अमेरिकेमध्ये आता तिथं बाहेर आता एज्युकेशन केलं तर बाहेर बाहेरच्या कुठल्याही देशात भारत सोडून जॉब करावा अशी तुझी इच्छा होती? प्रत्येकाची असते.
1: हो हो.
0: मग तरी तू भारतात आलीस?
1: हो, कारण भारतात मी दोन्हीकडे जॉब ऍप्लिकेशन्स करत होते आणि जिकडे चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल माझं ते एक प्रायमरी गोल होतं. भारतात मिळाली तर मग मी
0: पहिली अपॉर्च्युनिटी भारतात. आता तुझ्या बरोबरचे काही स्टुडंट अजूनही तिथे स्ट्रगल करत असतील, मग त्यांचं स्ट्रगल कसं असेल?
1: आहे, थोडा टफ असतं.
0: काय असतं एक्झॅक्टली?
1: कारण बऱ्याच गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा समोरचा लाईक द कंपनी ते स्पॉन्सरशिप देऊ शकतात की नाही ते एक असतं. तुमच्याकडे एक टाइम पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा असतो, जो 60-90 डेजचा असतो, 60-90 डेज. ते तेवढ्या याच्यात शोधायचं टफ असतं.
0: नाही मिळालं तर?
1: तर मग यू कॅन स्टार्ट विथ व्हॉलंटियर वर्क.
0: व्हॉट इज व्हॉलंटियर वर्क?
1: व्हॉलंटियर करायचं, काम करायला एनजीओ. हो,
0: आणि मग तुमचा दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च, भाडं बिडं, खाणं पिणं,
1: मग ते घरून मागवायचं. हो,
0: करतात असं?
1: हो, करतात.
0: मग असं किती दिवस जातात जॉब मिळेपर्यंत? सद्यस्थिती काय? आजच्या तारखेला अमेरिकेत कोणी एमएस करायला गेला तर त्याने किती पेशन्स ठेवला पाहिजे की आपल्याला इतके दिवस तरी लागतील बाबा जॉब मिळायला? एखाद्याला इमिजिएटली मिळू शकतो पण मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ पीपल त्यांना किती वेळ लागतो?
1: बरेच फॅक्टर्स याच्यात की कोणाला किती टाइम लागू शकतो, बट तुम्ही हार्डवर्क करत राहिला, राईट वे जर ऍप्लिकेशन्स केले किंवा अजून हार्डवर्क करत राहिला तर वन डे यू गेट द सक्सेस.
0: बट दॅट डे कम्स आफ्टर हाऊ मेनी इयर्स ऑर मंथ्स ऑर डेज?
1: व्हेरी मच डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे सध्या मार्केटची.
0: सध्या काय कंडिशन?
1: सध्या एटलिस्ट 60-90 डेज टाइम पिरियड लागतो.
0: 3-1 महिना.
1: हो,
2: तुम्ही जो प्रश्न विचारला की साधारणतः किती वेळ लागतो, तर साधारणतः 6-8 महिने मिनिमम लागतो असं माझं निदर्शन झालं. काही काहींना 1 वर्ष पण लागलेलं आहे. तर हा काळ मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतो. आपल्या पॅरेंट्सना वाटतं की तुम्ही जे म्हटलं की आरओआयसाठी पण प्रयत्न करतात, नॅचरली इतका खर्च केलेला असतो, पण मुलांसाठी तो काळ खूप डिफिकल्ट असतो. कारण यूएसमध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं आहे त्या फील्डमधलीच नोकरी तुम्हाला करता येते, त्याच्यामुळेच तुम्हाला दुसरा कोणता जॉब नसतो. दिवसभर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन करतात आणि बऱ्याच वेळा डिप्रेशन पण येण्याची शक्यता असते की 3 महिने झाले 4 महिने झाले पेशन्स सुटतात कधी कधी. एकाने तर आम्हाला सांगितलं की मी जवळजवळ 9 महिने 10 महिने केलं, आता पेशन्स सुटतील मला, त्याच्या मला 5-7 दिवसानंतर जॉब लागला. तर तसा खूप कठीण विषय असतो हा.
0: खूप सुंदर बोलला हेमंत तू, म्हणजे ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड. मधुरा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जॉब.
1: थँक्यू.
0: आणि हेमंत, तू जितकं प्रांजळपणे खरं बोललास ना, थँक्यू फॉर दॅट. म्हणजे पॅरेंटने मुलाला एज्युकेशन करता जेव्हा बाहेर पाठवतात तेव्हाच त्यांनी ह्या स्वप्नात राहून की त्याला जॉब मिळेलच.
2: हो,
0: आणि तू जो तुम्ही दोघांनी जो एक प्लॅन केला की जिथं पहिले जॉब मिळेल तिथं तो ग्रॅप करायचा.
2: येस,
0: नाही तर काय जाणो तुला एखाद्या वेळेस लगेच जॉबही मिळाला असता किंवा वर्षभर मिळालाही नसता. आणि तू जो म्हटला तो पोरांना जो डिप्रेशन येत असेल तो खतरनाक आहे.
2: येस येस येस.
0: मंडळी, लाईफ एक्सप्लोअर करायला पाहिजे, परदेशात जायलाच पाहिजे, त्यावेळेस सगळा विचार करा. फायनान्शियल कंडिशन सगळ्यात महत्वाची, बरोबर आहे म्हणत?
2: येस.
0: त्याच्यानंतर आपल्याला जॉब मिळेलच ह्या गॅरंटीने किंवा ह्या स्वप्न घेऊन जाऊ नका. आणि मधुराने जे केलं की जिथे मला पहिला जॉब मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी मी घेईल, तिने त्यावेळेस इगो निर्माण नाही केला की नाही नाही मी कशाला भारतात परत जाऊ, मी एवढं इथं आलेली आहे. हा विचार करा. आणि उगाच शेजारच्याने परदेशात पाठवलं म्हणून मी पण माझ्या मुलाला मुलीला परदेशात पाठवेल असं करू नका. प्रॅक्टिकल व्हा आणि हा निर्णय घ्या. मधुरा कॉंग्रॅच्युलेशन्स, हेमंत तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स.
2: धन्यवाद.
0: राम राम मंडळी, भेटूया.

एफएम बैंड 89.6 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनि।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.